सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर, 14 वैशाख 1948 म्हणजेच दिनांक 4 मे 2026. 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही प्रातकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2024 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा. जनगणना 2027.

आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? सोमवार दिनांक 4 मे 2026 म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर निकुंज पवार. आपले प्रश्न, आपल्या शंका विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067, 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र. 8:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना.
2: एकत्र ग्राम विकासाची कल्पना, ही कल्पना घेऊन नेमकं आपलं मंडळ किंवा सभापती म्हणून आपण कुठल्या पद्धतीने पाहतात किंवा पुढची रणनीती कशी आहे? आजवरची ह्यालाही फार वर्ष झालेले नाही आपल्या मंडळाला स्थापन होऊन, पण आपण नेमकं निरीक्षण काय केलेलं आहे आणि कुठल्या टप्प्यांवरती तुम्ही महाराष्ट्र याच्यामध्ये विनू पाहतात?
3: मी सुधारणा करू इच्छितो की मंडळाला 6 दशकांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. म्हणजे आमचं जवळजवळ 65 वर्ष आम्ही कार्य करतोय. फक्त हे लोकांपुढे एका अर्थाने मंडळ काही काळ हे येत नव्हतं काही तांत्रिक कारणांमुळे, पण पुन्हा एकदा सगळी आम्ही या सगळ्या कार्याला गती दिलेली आहे. आपण प्रधानमंत्र्यांचा उल्लेख केला, त्यांनी खादीला एक वेगळी दिशा, एक वेगळं महत्त्व या देशात त्यांनी पुन्हा निर्माण केलं. मुख्य म्हणजे खादी या विषयाला

0: प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे पूर्वी स्वातंत्र्याच्या वेळेला घोषणा होती की खादी फॉर नेशन, नंतर ती खादी फॉर फॅशन झाली, आणि आज प्रधानमंत्री म्हणतात की आजचा दौर आहे हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे, तो एक विचार आहे. लोकांच्या व्यवहारात सुद्धा प्रत्यक्ष खादी उतरली पाहिजे. आणि जी एकेकाळी खादी म्हणजे केवळ राजकारणीच वापरतात असा जो एकेकाळी समज होता, तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे की खादी प्रत्येकाच्या घरात पोचली पाहिजे, जनसामान्यांचा तो विषय झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच मंडळ आमचं प्रयत्न करत आहे. मग अशी मी म्हटलं की खादी म्हणजे फक्त वस्त्र नाही आहे, तर आज ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न करणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं याच्यासाठी केंद्राच्या काही योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा आहेत. जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आहे, आणि आमच्या मंडळाची मधकेंद्र योजना आहे. अशा चार योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आम्ही मेळावे घेतो आहे. आणि त्या मेळाव्यातूनच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, 50 लाखापर्यंत आपण कर्ज या दोन योजनांमधनं देतो, आणि विश्वकर्मा योजना तर ज्याचा आपण कारागिरांचा उल्लेख केलात, अशा कारागिरां खूप 18 प्रकारचे ज्याला ब्रँड आहेत की वेगवेगळी क्षेत्र आहेत, अशी क्षेत्र त्याच्यात जोडलेली आहेत. आणि महाराष्ट्र, मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य योजनेमध्ये 5वा क्रमांकावर होता, तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज आपण 3रा क्रमांकावर आलेलो आहोत. त्यामुळे ही एक उपलब्धी आहे, एक चांगल्या प्रकारे प्रधानमंत्र्यांची दूरदृष्टी आहेच, आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भक्कम समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. त्यातला एक विषय आणखीन महत्त्वाचा असा आहे की मधकेंद्र योजना. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आज कृषीचं उत्पादन जे दुप्पट होतं, कारण कृषी आणि मधमाशी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि एकमेकात हात घालून काम करणारा विषय, इंग्रजी ज्याला हँड इन हँड म्हणतात, तर अशा प्रकारचा विषय. कारण कृषीचं सर्व जे उत्पादन आहे, पीक उत्पादन आहे, त्या पिकाची समृद्धी वाढ आहे, ही सगळी मधमाशींच्या परागीकरणावर आहे. मधमाशी जेवढी जास्त प्रमाणात तिचं जतन होईल, संवर्धन होईल, तेवढ्या प्रमाणात आपलं कृषीचं उत्पन्न वाढणार आहे. पण आज दुर्दैवाने ज्या प्रमाणात जेवढं प्रबोधन पाहिजे तेवढं प्रबोधन महाराष्ट्रात आज झालेलं नाही आहे, ही खंत आहे. आणि म्हणूनच मंडळ त्याच्यासाठी बांधील आहे, आणि म्हणून याच कल्पनेतून व्यापक प्रमाणात मधमाशीविषयक जनजागृती करणं आणि मधकेंद्र योजना, अधिकाधिक लोकांना या व्यवसायाकडे वळवणं, कारण अत्यंत किफायतशीर व्यवसाय, याला कोणाची NOC लागत नाही, कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही, एक स्वतःची जमीन लागते किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर आपण ते करू शकतो, फक्त एक फुलोरा लागतो निसर्गातला, कारण मधमाशीला एक कायम 24 तास हे निसर्गातलं ताजं अन्न लागतं. म्हणजे जसं आपण गाई गुरांना आपण जसा साठा साठवून ठेवतो, तसं मधमाशीला चालत नाही, तिला निसर्गातलं सगळं हे लागतं अन्न. त्यामुळे हा सगळा फुलोरा उत्पन्न करणं, आणि तो महाराष्ट्रात सुदैवाने खूप चांगली निसर्ग सौंदर्य, निसर्ग संपत्ती आपल्याला लाभलेली आहे. फक्त मधमाशी पालनाविषयीची एक योग्य जागृती, जाणीव जागृती आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्याबद्दलचं प्रबोधन हे महाराष्ट्रात आज तितक्या प्रमाणात नाही आहे. तर हा मंडळाचा आमचा प्रयत्न आहे की मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत कसं करता येईल, ज्याचा फायदा शेतकऱ्यालाच होणार आहे, इकडच्या महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीलाच होणार आहे, आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.
1: सर, अजून एक भाग याच्यातला असा वाटतो की एक आदर्श खेड्याची एक संकल्पना अनेक वर्षापासून शासन हिरिरीने मांडत आहे, ग्रामविकास विभाग जो आहे तोही यासाठी पुढाकार घेतो आहे, आणि त्याच्याचबरोबर सगळे विभाग जे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या कार्यशैलीचं एका दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने ह्याच्याकडे बघावं लागेल की त्यांनी ह्या सगळ्या खेड्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचं एक ॲक्शन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे प्रत्यक्ष. म्हणजे खादी ग्रामोद्योगही आता खेड्याकडं त्या नजरेकोनातून, त्या दृष्टिकोनातून आपण बघायला लागलेलो आहोत. शेतीचेही विविध विभाग जे आहेत तेही त्याही वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेले आहेत. सगळ्या ह्यांनी एक शक्ती होऊन एका गावावर लक्ष केंद्रित करणं सगळ्या विभागांनी, की जे ज्यांचं पण त्यांचं मूलभूत कार्य आहे, तशा प्रकारची वेगळी दिशा दिलेली आहे. तर ती दिशा आपण ह्या आपल्या मंडळामार्फत मधाचा व्यवसाय असेल किंवा अजून इतर काही व्यवसाय असेल, सूत कताई असेल, ह्या दृष्टिकोनातून आपण वेगळी भूमिका किंवा मांडणी अशी दृष्टिपथात ठेवलेली आहे का?
0: नक्कीच ठेवलेली आहे. एकतर आमचं मधाचे गाव ही संकल्पना आम्ही महाराष्ट्रात प्रत्यक्ष उतरवायला सुरुवात केलेली आहे, की मांगर हे मधाचं पहिलं गाव महाराष्ट्रात झालं, जे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात आहे. त्याच्यामागची कल्पना अशी आहे की मधमाशी पालनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करणं, म्हणजे गावात पारंपरिक पद्धतीत मधपाळ असले तर त्यांना शास्त्रीय पद्धतीत आम्ही प्रशिक्षित करतो, आणि त्या गावात आर्थिक रोजगार त्यामुळे निर्माण होतात, आणि मग मधुपर्यटन ज्याला इंग्रजीत हनी

0: टुरिझम म्हणतात, तर असा टुरिझम पर्यटकांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. त्या गावात पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात, त्यामुळे तिथे त्यांना शुद्ध मध सुद्धा मिळतो आणि अनेक पर्यटक जात असल्यामुळे त्या गावात सगळ्या लोकांचा हा कायम प्रवाह चालू राहतो. त्यामुळे मग हॉटेल इंडस्ट्री आहे किंवा वाहनं जातात म्हटल्यावर तिकडे टायर दुरुस्ती, पंक्चर, गॅरेज करणं आहे किंवा खाण्याचे पदार्थ, असे व्यवसाय तिथे सुरू होतात, गाईड. आणि मग गावाच्या आर्थिक विकासालाच एक वेगळं गती मिळते. त्यामुळे मधाचे गाव ही संकल्पना, त्यातनं मधमाशी पालन जागृती आहेच, आर्थिक रोजगार त्यातनं आहेच, पण एकूण गावालाच, एकूण आर्थिक विकासालाही गती मिळते. तर असं मधाचे गाव आमचं पहिलं मांगर गावात झालं आणि ही कल्पना आम्ही उचलून धरली आणि महाराष्ट्र शासनाकडे, या अर्थात त्याचंही आपल्याला मुख्यत्वे ज्याला क्रेडिट आपण ज्याला म्हणू, हे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनाच द्यावं लागेल, कारण त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. आणि त्यांच्याकडे आम्ही संकल्पना मांडली की असं मधाचं गाव आम्ही प्रत्येक जिल्ह्यात करू इच्छितो. त्याला एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री होते, या दोघांनी आम्हाला समर्थन दिलं आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव ही आम्ही घोषणा केली आणि 17 कोटी रुपये शासनाने आम्हाला योजनेसाठी मंजूर केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की त्यातला पहिला टप्पा आमचा सुरू झालेला आहे. आपण 10 गावं या पहिल्या टप्प्यात योजनेत घेतलेली आहेत, त्याच्यात विदर्भातली सुद्धा 2 गावं आहेत. पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात आपण मधाचं गाव करणार आहोत. त्या मधाचं गाव हा मधक्रांती होण्याकडे एक महत्त्वाचा टप्पा आहे की ज्याच्यामुळे मधमाशी पालनाविषयी जनजागृती होईल आणि लोकांमध्ये प्रत्यक्ष हा मधमाशी पालन व्यवसाय सुरू होण्याला आम्ही उद्युक्त करतोय. आत्ताच्या 10 गावांचा मी उल्लेख केला, त्या 10 गावांमध्ये 348 म्हणजे जवळजवळ 350 नवीन मधपाळ आम्ही एका अर्थाने प्रशिक्षित केलेले आहेत. त्यांना आम्ही पुढच्या काळात मधपेट्यांचं वितरण करणार आहोत, वसाहतींचं वितरण करणार आहोत आणि त्याच गावात त्यांना मध उत्पादन करता येणार आहे आणि काही ठिकाणी तो प्रत्यक्ष मध आम्ही विकत घेणार आहोत. त्याही मधाला आम्ही हमीभाव 500 रुपयाने आम्ही विकत घेतो, जर शुद्ध सेंद्रिय मध असेल तर. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा ब्रँड आहे या मधाचा. आमचं स्वतःचं महाबळेश्वरला मधसंचालनालय आहे जे राज्यात सर्व देशात कुठेच नाही आहे. तर आम्ही मधमाशी पालन व्यवसाय हा व्यापक प्रमाणात होण्यासाठी मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून 10 दिवसांचं निःशुल्क प्रशिक्षण देतो. आज आमच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय आहेत, या जिल्हा कार्यालयांना आपण संपर्क केलात तर आपल्याला योजनांमध्ये सहभागी होता येईल.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र FM बँड 100.6 MHz. 8:40 होत आहेत. ऐकूयात मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा, पण त्यापूर्वी काही संदेश.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान SE.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: गीतगंगा कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अमेय दाते यांच्या आवाजात प्रसन्न शेंबेकर यांची ही गीतरचना. संगीतकार विवेक काजरेकर.

महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या युगलस्वरात टाईमपास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत लिहिलं होतं अश्विनी शेंडे यांनी, संगीतकार

चिनार आणि महेश. मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz. दीपक नारायणगावकर यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आता ऐकूयात.

शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आता संपवित आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz. आमचा यानंतरचा कार्यक्रम चित्रलोक आमच्या मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: चित्रलोक हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz वर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद जनतेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. एकत्र ग्राम विकासाची कल्पना, ही कल्पना घेऊन नेमकं आपलं मंडळ किंवा सभापती म्हणून आपण कुठल्या पद्धतीने पाहतात किंवा पुढची रणनीती कशी आहे? आजवरची ह्यालाही फार वर्ष झालेली नाहीत आपल्या मंडळाला स्थापन होऊन, पण आपण नेमकं निरीक्षण काय केलेलं आहे आणि कुठल्या टप्प्यांवरती तुम्ही महाराष्ट्र याच्यामध्ये विनू पाहतात?
2: मी सुधारणा करू इच्छितो की मंडळाला 6 दशकांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. म्हणजे आमचं जवळजवळ 65 वर्ष आम्ही कार्य करतोय. फक्त हे लोकांपुढे एका अर्थाने मंडळ काही काळ हे येत नव्हतं काही तांत्रिक कारणांमुळे, पण पुन्हा एकदा सगळी आम्ही या सगळ्या कार्याला गती दिलेली आहे. आपण प्रधानमंत्र्यांचा उल्लेख केला, त्यांनी खादीला एक वेगळी दिशा, एक वेगळं महत्त्व या देशात त्यांनी पुन्हा निर्माण केलं. मुख्य म्हणजे खादी या विषयाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे पूर्वी स्वातंत्र्याच्या वेळेला घोषणा होती की खादी फॉर नेशन, नंतर ती खादी फॉर फॅशन झाली, आणि आज प्रधानमंत्री म्हणतात की आजचा दौर आहे हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे, तो एक विचार आहे. लोकांच्या व्यवहारात सुद्धा प्रत्यक्ष खादी उतरली पाहिजे. आणि जी एकेकाळी खादी म्हणजे

0: केवळ राजकारणीच वापरतात असा जो एकेकाळी समज होता, तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे की खादी प्रत्येकाच्या घरात पोचली पाहिजे, जनसामान्यांचा तो विषय झाला पाहिजे, आणि त्या दृष्टीनेच मंडळ आमचं प्रयत्न करत आहे. मगाशी मी म्हटलं की खादी म्हणजे फक्त वस्त्र नाही आहे, तर आज ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न करणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं याच्यासाठी केंद्राच्या काही योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा आहेत. जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आहे, आणि आमच्या मंडळाची मधकेंद्र योजना आहे. अशा चार योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आम्ही मेळावे घेतो आहे, आणि त्या मेळाव्यातूनच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, 50 लाखापर्यंतचं आपण कर्ज या दोन योजनांमधून देतो, आणि विश्वकर्मा योजना तर ज्याचा आपण कारागिरांचा उल्लेख केलात, अशा कारागिरां खूप 18 प्रकारचे ज्याला ब्रँड आहेत की वेगवेगळी क्षेत्र आहेत, अशी क्षेत्रं त्याच्यात जोडलेली आहेत. आणि महाराष्ट्र, मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य योजनेमध्ये 5वा क्रमांकावर होता, तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज आपण 3रा क्रमांकावर आलेलो आहोत. त्यामुळे ही एक उपलब्धी आहे, एक चांगल्या प्रकारे प्रधानमंत्र्यांची दूरदृष्टी आहेच, आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भक्कम समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. त्यातला एक विषय आणखीन महत्त्वाचा असा आहे की मधकेंद्र योजना. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आज कृषीचं उत्पादन जे दुप्पट होतं, कारण कृषी आणि मधमाशी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि एकमेकात हात घालून काम करणारा विषय, इंग्रजी ज्याला हँड इन हँड म्हणतात, तर अशा प्रकारचा विषय, कारण कृषीचं सर्व जे उत्पादन आहे, पीक उत्पादन आहे, त्या पिकाची समृद्धी वाढ आहे, ही सगळी मधमाशींच्या परागीकरणावर आहे. मधमाशी जेवढी जास्त प्रमाणात तिचं जतन होईल, संवर्धन होईल, तेवढ्या प्रमाणात आपलं कृषीचं उत्पन्न वाढणार आहे. पण आज दुर्दैवाने ज्या प्रमाणात जेवढं प्रबोधन पाहिजे तेवढं प्रबोधन महाराष्ट्रात आज झालेलं नाही आहे, ही खंत आहे. आणि म्हणूनच मंडळ त्याच्यासाठी बांधील आहे, आणि म्हणून याच कल्पनेतून व्यापक प्रमाणात मधमाशीविषयक जनजागृती करणं आणि मधकेंद्र योजना, अधिकाधिक लोकांना या व्यवसायाकडे वळवणं, कारण अत्यंत किफायतशीर व्यवसाय, ह्याला कोणाची NOC लागत नाही, कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही, एक स्वतःची जमीन लागते किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर आपण ते करू शकतो, फक्त एक फुलोरा लागतो निसर्गातला, कारण मधमाशीला एक कायम 24 तास हे निसर्गातलं ताजं अन्न लागतं. म्हणजे जसं आपण गाई गुरांना आपण जसा साठा साठवून ठेवतो, तसं मधमाशीला चालत नाही, तिला निसर्गातलं सगळं हे लागतं अन्न. त्यामुळे हा सगळा फुलोरा उत्पन्न करणं, आणि तो महाराष्ट्रात सुदैवाने खूप चांगली निसर्ग सौंदर्य, निसर्ग संपत्ती आपल्याला लाभलेली आहे. फक्त मधमाशी पालनाविषयीची एक योग्य जागृती, जाणीव जागृती आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्याबद्दलचं प्रबोधन हे महाराष्ट्रात आज तितक्या प्रमाणात नाही आहे. तर हा मंडळात आमचा प्रयत्न आहे की मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत कसं करता येईल, ज्याचा फायदा शेतकऱ्यालाच होणार आहे, इकडच्या महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीलाच होणार आहे, आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.
1: सर, अजून एक भाग याच्यातला असा वाटतो की एक आदर्श खेड्याची एक संकल्पना अनेक वर्षापासून शासन हिरिरीने मांडत आहे, ग्रामविकास विभाग जो आहे तोही यासाठी पुढाकार घेतो आहे, आणि त्याच्याचबरोबर सगळे विभाग जे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या कार्यशैलीचं एका दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने ह्याच्याकडे बघावं लागेल की त्यांनी ह्या सगळ्या खेड्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचं एक ॲक्शन प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे प्रत्यक्ष. म्हणजे खादी ग्रामोद्योगही आता खेड्याकडं त्या नजरेकोनातून, त्या दृष्टिकोनातून आपण बघायला लागलेलो आहोत. शेतीचेही विविध विभाग जे आहेत ते त्याही वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेले आहेत. सगळ्या ह्यांनी एक शक्ती होऊन एका गावावर लक्ष केंद्रित करणं सगळ्या विभागांनी, की जे ज्यांचं पण त्यांचं मूलभूत कार्य आहे, तशा प्रकारची वेगळी दिशा दिलेली आहे. तर ती दिशा आपण ह्या आपल्या मंडळामार्फत मधाचा व्यवसाय असेल किंवा अजून इतर काही व्यवसाय असेल, सूत कताई असेल, ह्या दृष्टिकोनातून आपण वेगळी भूमिका किंवा मांडणी अशी दृष्टिपथात ठेवलेली आहे का?
0: नक्कीच ठेवलेली आहे. एकतर आमचं मधाचे गाव ही संकल्पना आम्ही महाराष्ट्रात प्रत्यक्ष उतरवायला सुरुवात केलेली आहे, की मांगर हे मधाचं पहिलं गाव महाराष्ट्रात झालं, जे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात आहे. त्याच्यामागची कल्पना अशी आहे की मधमाशी पालनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करणं, म्हणजे गावात पारंपरिक पद्धतीत मधपाळ असले तर त्यांना शास्त्रीय पद्धतीत आम्ही प्रशिक्षित करतो, आणि त्या गावात आर्थिक रोजगार त्यामुळे निर्माण होतात, आणि मग मधुपर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतात, तर असा टुरिझम, पर्यटकांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं, त्या गावात पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात, तेव्हा तिथे त्यांना शुद्ध मधसुद्धा मिळतो, आणि अनेक पर्यटक जात असल्यामुळे त्या गावात सगळ्या लोकांचा हा कायम प्रवाह चालू राहतो. त्यामुळे मग हॉटेल इंडस्ट्री आहे, किंवा वाहनं जातात म्हटल्यावर तिकडे

0: टायर दुरुस्ती, पंक्चर, गॅरेज करणं आहे किंवा खाण्याचे पदार्थ, असे व्यवसाय तिथे सुरू होतात, गाईड. आणि मग गावाच्या आर्थिक विकासालाच एक वेगळं गती मिळते. त्यामुळे मधाचे गाव ही संकल्पना, त्यातनं मधमाशी पालन जागृती आहेच, आर्थिक रोजगार त्यातनं आहेच, पण एकूण गावालाच एकूण आर्थिक विकासालाही गती मिळते. तर असं मधाचे गाव आमचं पहिलं मांगर गावात झालं. आणि ही कल्पना आम्ही उचलून धरली आणि महाराष्ट्र शासनाकडे, या अर्थात त्याचंही आपल्याला मुख्यत्वे ज्याला क्रेडिट आपण ज्याला म्हणू, हे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनाच द्यावं लागेल, कारण त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. आणि त्यांच्याकडे आम्ही संकल्पना मांडली की असं मधाचं गाव आम्ही प्रत्येक जिल्ह्यात करू इच्छितो. त्याला एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री होते, या दोघांनी आम्हाला समर्थन दिलं आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव ही आम्ही घोषणा केली. आणि 17 कोटी रुपये शासनाने आम्हाला योजनेसाठी मंजूर केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की त्यातला पहिला टप्पा आमचा सुरू झालेला आहे. आपण 10 गावं या पहिल्या टप्प्यात योजनेत घेतलेली आहेत, त्याच्यात विदर्भातली सुद्धा 2 गावं आहेत. पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात आपण मधाचं गाव करणार आहोत. त्या मधाचं गाव हा मधक्रांती होण्याकडे एक महत्त्वाचा टप्पा आहे की ज्याच्यामुळे मधमाशी पालनाविषयी जनजागृती होईल आणि लोकांमध्ये प्रत्यक्ष हा मधमाशी पालन व्यवसाय सुरू होण्याला आम्ही उद्युक्त करतो आहे. आत्ताच्या 10 गावांचा मी उल्लेख केला, त्या 10 गावांमध्ये 348 म्हणजे जवळजवळ 350 नवीन मधपाळ आम्ही एका अर्थाने प्रशिक्षित केलेले आहेत. त्यांना आम्ही पुढच्या काळात मधपेट्यांचं वितरण करणार आहोत, वसाहतींचं वितरण करणार आहोत आणि त्याच गावात त्यांना मध उत्पादन करता येणार आहे. आणि काही ठिकाणी तो प्रत्यक्ष मध आम्ही विकत घेणार आहोत. त्याही मधाला आम्ही हमीभाव 500 रुपयाने आम्ही विकत घेतो, जर शुद्ध सेंद्रिय मध असेल तर. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा ब्रँड आहे या मधाचा. आमचं स्वतःचं महाबळेश्वरला मधसंचालनालय आहे, जे राज्यात सर्व देशात कुठेच नाही आहे. तर आम्ही मधमाशी पालन व्यवसाय हा व्यापक प्रमाणात होण्यासाठी मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून 10 दिवसांत निःशुल्क प्रशिक्षण देतो. आज आमचे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय आहेत, या जिल्हा कार्यालयांना आपण संपर्क केलात तर आपल्याला योजनांमध्ये सहभागी होता येईल.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम आज के फनकार आमच्या मुंबई केंद्रावरून.
4: विविध भारती के पास है बेमिसाल हस्तियों का अनमोल खजाना.
5: चंदा मामा दूर की हुए पकाए भूर की.
4: जरा सुनिए कैसे बना ये गाना.
6: एक जमाना था 1951 या 50 में, बाबूलाल चतुर्वेदी एक यहाँ प्रोग्राम इंचार्ज दिल्ली से आए.
4: संगीतकार रवि.
6: उन्होंने एक दिन फोन किया, कहने लगे यहाँ हम डोरियां रिकॉर्ड करना चाहते, बना रिकॉर्ड कर दो. तो मेरी माँ अक्सर गाना गा के नहीं एक लाइन सुना करते, दो लाइन, चंदा मामा दूर के पुए पकाए दूर के. मैंने उसकी ट्यून बना ली, चंदा मामा दूर के पुए पकाए दूर के.
5: आप खाए थाली में, सुनने को थे प्याली में.
4: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती, आपका जीवन.

0: केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम कॉफी विथ कार्डियन. श्रोते हो नमस्कार. कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर प्रस्तुत कॉफी विथ कार्डियन या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत बायपास सर्जरी याविषयी आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार. आपण आपले प्रश्न आपल्या शंका डॉक्टर निकुंज पवार यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स नोट करा. फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 0712 हा STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर निकुंज पवार नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. आज आपण बातचीत करणार आहोत बायपास सर्जरी याच्याविषयी. बायपास सर्जरी अनेक वेळा केली जाते, अनेक वर्षांपासून केली जाते, पण आपण जाणतो की मेडिकलचं जे तंत्रज्ञान आहे ते दिवसेंदिवस नवीन होत चाललेलं आहे, रोज काहीतरी नवीन आलेलं असतं. तर या बायपास सर्जरीच्या बाबतीत काही नवीन संशोधनं झाली आहेत का, काही नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?
1: एक अंग्रेजीत एक म्हण आहे, पीपल हु डोंट लुक ॲट देअर हिस्ट्री आर शुअर टू फेल इन द प्रेझेंट अँड पास्ट. तर हिस्ट्री सांगणं मला असं वाटतं की थोडंसं जरुरी राहणार आहे. पहिला जे बायपास केला ह्याची गरज का आली बायपासची? आधी औषधं होते आणि औषध जे होते ते औषध मध्ये जे सर्व्हायव्हल बेनिफिट होता तो दिसत नव्हता. लोक हार्ट अटॅक डायग्नोज व्हायचे, औषध घ्यायचे. तर असं डोक्यात आला लोकांचे की आपण काहीतरी अजून करू शकतो का सर्जिकली, तर खूप वेगवेगळे प्रकरण झाले आणि शेवटी 1960 रेनी फेवेलारो यांनी पहिला बायपास केला. त्यावेळी सर्व वेन्स वापरले आणि त्याचं जे हे होतं काय म्हणतात ते सक्सेस इन द सेन्स, त्यांना असं वाटलं की बायपास केला झाला, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष. हा जो मनुष्य 1960 1974 तो एंजायना फ्री होता.
0: अच्छा.
1: तर इतकं लांब चालला तो एंजायना फ्री आणि मग स्टडीज निघायला चालले की बा बायपास मध्ये असं काय आहे वेगळं ज्याने की पेशंट एक तर सर्व्हाइव्ह करतो लॉंग आणि त्याला एंजायनाही होत नाही. एंजायनामध्ये छातीमध्ये चेस्ट पेन वगैरे आपण म्हणतो, श्वासाचा त्रास म्हणतो, हाही होत नाही. तर मग याच्यावर संशोधन केलं आणि मी एक सांगू इच्छितो की हे जे बायपास सर्जरी आहे ती सर्वात जास्त काय म्हणतात त्याला अनालाइज सर्जरी आहे जगात.
0: अच्छा.
1: जर कोणती एक सर्जरी तुम्ही सर्वात जास्त अनालाइज केली असेल तर ती बायपास सर्जरी आणि दुसरी म्हणजे एंजियोप्लास्टी आणि स्टेंटिंग. हे सर्वात जास्त अनालाइज केलं कारण की हार्ट डिझीजचा बर्डन इतका जास्त आहे जगात, तर लोक हे करत आहे. तर त्यापासून जे एव्होल्युशन झाला बायपास सर्जरीचं हळूहळू वाढत गेलं. मग कोणीतरी कुठेतरी एक डिसाईड केला की आपण

0: छाती म्हणजे ब्रेस्ट बोन न उघडता साईडनी उघडून करू, त्याच्यामध्ये काही सक्सेस मिळाले मग ते सोडून दिलं लोकांनी. मग लोकांना कळलं की बा आपण वेन्सच्या ऐवजी आर्टरी वापरू, त्याच्यातही सक्सेस फेलियर्स आहे. मग असं आढळलं की बा आता लहान इन्सिशन करून आपलं तसं इन्स्ट्रुमेंटेशन औषधं वगैरे सुधार हे झाले, इम्प्रूव्ह झाले. बीटिंग हार्ट सर्जरी आली तसं वाटलं की एक लहान इन्सिशन करून तिकडनं आपण प्रयत्न करू करायचं. तर तेव्हा आता सध्याचा जो आहे तो तिथे लोक करत आहे त्या हिशोबाने. आणि जे एक स्टँडर्ड आपला बायपास आहे ते हे दोन प्रकरण आहे. तिसरा म्हणजे रोबोटिक, रोबोटिक बायपास सर्जरी आता आली आहे. पण त्याचं रोबोटिक्स बायपास सर्जरीचं जर तुम्ही कर्व बघाल तर बाकी सर्व सर्जरीज म्हणजे बीटिंग हार्ट सर्जरी म्हणा की आर्टेरियल ग्राफ्ट अडॉप्टेशन म्हणा हे सर्व फार लवकर झालं आणि ते कन्सिस्टंट आहे, जगात कन्सिस्टंट आहे त्यांचा वापर. पण जे रोबोटिक बायपास सर्जरी आहे त्याचा वापर कन्सिस्टंट नाही आहे. दोन कारण त्याच्यामुळे, एक तर त्याचं इक्विपमेंटेशन महाग आहे आणि दुसरं त्याचं जे एक्सपर्टीज आहे, एक्सपर्टीज आल्यानंतरही तिथे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस वाढतात.
1: नक्की आपल्याला याबद्दल जाणून घेता येईल. पहिले एक फोन येतोय. हॅलो,
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्ते,
2: मनोज गजबी नागपूरवरनं बोलतोय. मला सरांना विचारायचं आहे की टोटल कोलेस्ट्रॉल 200 खाली आणि एलडीएल 100 खाली असं म्हणजे आम्हाला माहिती आहे आजपर्यंत, याच्यात काही चेंजेस आले का ते विचारायचं.
0: हो नाही, टोटल कोलेस्ट्रॉल 200 खाली बरोबर आहे पण एलडीएल जितकं कमी तितकं चांगलं, ठीक आहे ना. म्हणजे आता जे करंट गाईडलाईन्स आहे त्याच्यात 40 म्हणत आहे, 70 होता मग 70 40 केलं. लोक मला लोक असे आढळले आहे ज्यांचं टोटल कोलेस्ट्रॉल 10, 8, 11 असं आहे. म्हणजे त्यांनी फोर्सफुली तसं ठेवलं आहे, ते कार्डिओलॉजिस्ट आहे आणि त्यांनी आपल्या ट्रीटमेंट करून किंवा जे काही आहे ते, कारण जे एव्हिडन्स आहे एलडीएल कोलेस्ट्रॉल जर तुम्ही जितकं कमी ठेवलं तितकं तुम्हाला फायदा आहे हार्ट डिझीज पासून.
1: बिलकुल, आपण बातचीत करत होतो की रोबोटिक सर्जरी हे सध्या सगळ्यात नवीन आहे. जवळजवळ 60 वर्षांचा इतिहास, 60
0: जास्त वर्ष झाले,
1: 65 इतिहास तुम्ही सांगितलात अगदी थोडक्यात आणि खूप छान सांगितलात. पण रोबोटिक सर्जरी आजकाल सगळ्याच बाबतीमध्ये, कुठलेही जेव्हा शस्त्रक्रिया करायची असते तेव्हा रोबोटिक सर्जरी.
0: प्रॉब्लेम कसा आहे, बाकी ऑर्गन स्टील असतात. तुम्ही युट्रस बघा, तुम्ही गॉल ब्लॅडर बघा, तुम्ही किडनीज बघा, तुम्ही बाकी कोणतंही जर ऑर्गन बघितलं, लंग्स कदाचित तुम्ही बघितलं तर ते स्टील ऑर्गन्स आहे, ते हालत नाही. हार्टचं एक जे सर्वात महत्वाचं काम आहे ते हालण्याचं आहे, पंपिंग आहे. आणि तिथे थोडं जाऊन रोबोटिक सर्जरीमध्ये जे आपण म्हणतो की जे टेक्निकल चॅलेंजेस आहेत ते त्याच्यामुळे आहे. बीटिंग हार्टवर रोबोटिक सर्जरी करणं, जर तुम्ही स्टील करून केली रोबोटिक सर्जरी जसं व्हॅल रिप्लेसमेंट असेल किंवा इव्हन बायपास ऑन स्टील हार्ट, तर स्टील हार्ट मध्ये रोबोटिक सर्जरी करणं कदाचित चांगलं राहील. पण ते काय, तुम्ही मग बायपास वापरताय, हार्ट लंग मशीनचा वापर करत आहे, तर त्याचं जे डिलिटेरियस इफेक्ट आहे म्हणजे जे साईड इफेक्ट किंवा बॅड इफेक्ट असतातच, प्रत्येक मशीनचे काही ना काही बॅड इफेक्ट असतात, तर हे बॅड इफेक्ट मग दिसण्यात येतात. तर हार्ट मात्र एकच ऑर्गन आहे बॉडीमध्ये जो हालतो, आणि हालत्यावेळी जर तुम्ही त्याच्यावर सर्जरी केली तर तिथे जर चूक होण्याचे चान्सेस असतात. आणि आपण आपला कसं आहे, जे नसं आहे ते 1.5 मिलीमीटर्स, खूप चांगलं, खूप नशीब तुमचं चांगलं असलं भारतीयांचे म्हणजे, तर 2 मिलीमीटरचे मिळतात आपल्याला. तर ऍव्हरेजली 1.5 मिलीमीटर्स मी बघितले आहे वेसल्स. तुम्ही 1.5 मिलीमीटर्स वर 1.5 किंवा 2.5 मिलीमीटरचं नस जोडणार आहात, तेही बीटिंग हार्टवर, तेही जर तुमचं जर हे काय म्हणतात व्हिजन व्यवस्थित नसेल तर चूक होण्याचे चान्सेस असतात. तिथे चूक झाली तर पेशंटचा जीव जीवावर येते सर. म्हणून जे काही आपण विचार करतो ते रोबोटिकी म्हटलं तर प्रत्येक पेशंटसाठी नाही आहे, ते पेशंट चूज करावे लागतात. नाहीतर ट्रीटमेंट चांगली आहे, ट्रीटमेंटचा फेलियर होतो मग त्याला ट्रीटमेंटला बॅड नेम म्हणतो.
1: आणखीन एक फोन येतोय. हॅलो, हॅलो,
3: हा नमस्कार. नमस्कार पवार सर.
0: नमस्कार,
3: मी झाडे बोलतो सर कॉर्पोरेशन ऑफिस मधून. माझा प्रश्न असा होता सर की नॅचरल जसं आपलं हृदय राहतो, नॅचरल हृदय आणि बायपास सर्जरी झालेलं हृदय, तर सर्जरी झाल्यानंतर काही इफेक्ट होतो का सर? जसं नॅचरल विदाऊट सर्जरी समजा आपण 100 म्हणजे 60 किंवा काही जी स्ट्रेंथ आपली वाढायची राहते ती या सर्जरीमुळे काही काळाकरता कमी होते का सर?
0: स्ट्रेंथ कमी होते का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघा,
3: तो नॅचरल राहील का?
0: बिलकुल 100% नॅचरल पेक्षा जास्त राहील.

0: मी जितके पेशंट बघतो जे माझ्याकडे बायपाससाठी येतात त्यांना जेव्हाही मी विचारतो की तुमची त्रास काय, ते म्हणतात श्वासाला त्रास होतो, वीकनेस वाटते, असं वाटतं तसं वाटतं. मग एकदा त्यांचा बायपास झाला आणि 2 किंवा 3 महिन्यानंतर ते मला येऊन सांगतात आणि मी जेव्हा हिस्ट्री विचारतो तर ते सांगतात मला की हे जे आम्हाला 3 महिन्यापासून प्रॉब्लेम आहे. आणि मग जेव्हा आपला बायपास होऊन जातो, बायपास झाल्यानंतर ते मला येऊन म्हणतात साहेब मला इतकं चांगला वर्षभरपासून नाही वाटून राहिलं. तर जे स्ट्रेंथ, जे एनर्जी आणि सर्वात जास्त जे फेसभर मी एक बघितलंय त्याचं, आपण मी एक हे ऍशन लुक येतो म्हणजे असं राखडासारखं लुक राहतं ज्यांना एन्जायना असतो, ज्यांच्या हार्टमध्ये कमी ब्लड असतं, तो लुक चेंज होतो, फेस एकदम ब्राईट होऊन जातो. तर तो इतका ऑब्विस चेंज आहे की म्हणजे असे जसे येतात तर एक हेल्थी लुक म्हणतो ना आपण ते दिसतं पेशंटच्या चेहऱ्यावर. आणि तेही म्हणतात आमचं जे एनर्जी लेवल आहे ते खूप वाढलं आहे आणि आम्ही सर्व आता जे काही करायचं ते करतो. म्हणून माझं जे माझं फिलॉसॉफी अशी आहे, यंग पेशंटही असलं तरीही बायपास सांगायचं, कारण बायपास झाल्यानंतर त्याची जी जे एनर्जी, आता माझे पेशंट आले ते म्हणाले आम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ का, म्हटलं बिलकुल जा आणि मला फोटो पाठवा. काही आहे जे रेग्युलर सायकलिस्ट आहे, 30-30, 40-40 किलोमीटर डेली सायकलिंग करतात. काही असे एक पेशंटचा मला फोन आला की साहेब मी कुठे डोंगरगड मी डोंगरगडच्या सीडी चढलो आहे म्हणे. आणि मला आठवतं की त्याचं बायपास मी 3 महिने नाही झाले होते केलं होतं. तर म्हटलं तुम्ही मला विचारलं नाही. नाही साहेब आता म्हणून भीती वाटली म्हणून तुम्हाला फोन करतोय, पण मी चढलो सीडी काय झालं नाही मला. तर हे जे एनर्जी लेवल जे चेंज होतं पेशंटमध्ये तो एनर्जी लेवल इतकं चांगलं असतं की म्हणजे इट इज म्हणजे सांगण्यासारखं नसतं, म्हणजे कसं काय म्हणायचं कसं म्हणायचं अनुभवच केला पाहिजे.
1: बिलकुल बिलकुल. आणि मला नक्की खात्री आहे की डॉक्टर पवार की जेव्हा एक पेशंट आपल्याकडे चांगले अनुभव घेऊन येतो तेव्हा आपण जी काही सर्जरी केली आहे, शस्त्रक्रिया केली आहे, त्याचं फलित आपल्याला नक्की मिळतं. पहिले एक फोन घेऊयात.
0: हॅलो
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
0: गुड मॉर्निंग.
2: अमरजीत सिंग बरा लष्करी बाग से. सर मेरा ना एक सिंपल क्वेश्चन है एक दो, की जैसे ये हार्ट अटैक तो मतलब जैसे आता ही है तो कुछ लोगों को मतलब बैक पेन होने लग जाता, मतलब पीठ के तरफ मतलब पेन होता, तो ये किस कारण से होता? और ये सर रोबोटिक सर्जरी में ह्यूमन एरर का मतलब कितना चांस है, क्या एक कॉमन मैन इसको अफोर्ड कर सकता है कि आज मतलब?
0: थैंक यू सर. सुनिए पहला क्वेश्चन का आंसर दूंगा. जो बैक पेन आप बता रहे हैं, देखिए हमारे 3 नस रहती है, एक सामने, एक पीछे और एक साइड में नीचे. तो जब नीचे की नस या पीछे की नस में ब्लॉक आए, सडन ब्लॉक, हार्ट अटैक, तो पेन कैन बी परसीव्ड इन द बैक. एक बहुत सीनियर नाम नहीं लूंगा मैं, बहुत सीनियर कार्डियोलॉजिस्ट थे इंडिया में, जिन्होंने सिर्फ बैक पेन की बदौलत खुद को डायग्नोस किया कि उनको उस वेसल में ब्लॉक है. वो थोड़ा कुछ करते थे उनको पीठ में दर्द होता था, रूटीन टेस्ट में कुछ दिखा नहीं, फिर फाइनली उन्होंने बोला मेरा एनजीओ करो. और जब एनजीओ किया तो उनको दिखा कि वो बैक की नस ब्लॉक थी, उसको उन्होंने स्टेंटिंग करी और ही बिकेम ऑलराइट आफ्टर दैट. सो बैक जो सेंट्रल नस रहती है वो पीछे हार्ट सप्लाई करती है, अगर वहां ब्लॉक हुए तो यू कैन फील पेन जो पीछे है. दूसरा इन्होंने पूछा योगर्ट रोबोटिक सर्जरी की अफोर्डेबिलिटी. डेफिनेटली आज रोबोटिक सर्जरी महंगी है नॉर्मल सर्जरी से, क्योंकि जो उसका इक्विपमेंटेशन है कहीं ना कहीं उसको 7 साल में आपको उसका कॉस्ट निकालना है, क्योंकि इक्विपमेंट अब ऐसे नहीं रह गए कि आपने एक खरीद लिया और वो इक्विपमेंट आपको जब तक के चल रहा है तब तक के चलेगा, ऐसा नहीं है. अब जो सॉफ्टवेयर लॉजिस्टिक्स उसमें आ जाते हैं तो हर साल आपको सॉफ्टवेयर उसमें अपग्रेड करना पड़ता है, उसकी कॉस्टिंग अलग हो जाती है. तो ये जो सब चीजें जब आप देखोगे तो डेफिनेटली रोबोटिक सर्जरी की कॉस्टिंग ज्यादा है. एक नॉर्मल मैन मेरे को नहीं लगता कि उसकी अफोर्डेबिलिटी के अंदर है. अभी तक कोई स्कीम्स में आई नहीं है रोबोटिक सर्जरी, कभी आगे चल के आ जाए तो शायद वो अफोर्डेबल हो जाए जी. पर कराने में कोई इश्यू नहीं है, पर पेशेंट चूज करके करना चाहिए.
1: एक और फोन लेते हैं. हेलो हेलो
3: हेलो.
1: नमस्कार.
3: हाँ जी नमस्कार.
0: नमस्कार, बोलिए.
3: अनिल गजगाटे बोलतो मी खामल्यावरून.
0: हाँ बोला.
3: कोलेस्ट्रॉल म्हणजे या पायात.
0: हॅलो
1: हॅलो
3: हॅलो.
1: हा बोला.
3: कोलेस्ट्रॉल वाढल्यावर म्हटलं पायाच्या गुडघ्याला किंवा घोट्याला दुखणं येऊ शकते का?
0: नाही, ते कोलेस्ट्रॉलनी नाही होत. पायाच्या गुडघ्या किंवा तिथे ते वेगळे युरिक ऍसिड वगैरे असला तो डेपॉझिट झाला तिथे दुखतात. आणि साधारण वयानुसार पायाचं जे दुखणं आहे ते डिजनरेशनमुळे, कार्टिलेज डिजनरेशन होतं, कार्टिलेजचं डिजनरेशन झाला तर ते दुखणार आहे पाय. त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे फिजिओथेरपी.

0: जे पायाचे मसल्स आहेत ते स्ट्रॉंग करणं. तुम्ही जर एक बघाल तर म्हाताऱ्या माणसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असतो, बसून उठणं. एकदा उठतो तो चालतो,
1: बिलकुल,
0: कारण आपण आपल्या पायाचे एक्सरसाइजच करत नाही. एक वेळ झाली तर आपली पायाची एक्सरसाइज म्हणजे नुसतं चालणं. तर माझं हे सजेशन आहे लोकांना की एकदा तुम्ही 40 वर गेले तर काही ना काही पाय स्ट्रेंथनिंगची एक्सरसाइज करत राहायची. तुमच्या आर्म्सला स्ट्रेंथ नसेल चालेल, पण पायाला स्ट्रेंथ नसेल तर जर तुम्ही वर बसून जर उठायचा प्रयत्न केला तर तुम्ही अडखळाल आणि पडाल. आणि पडल्यानंतर एक तर डोकं आपटेल किंवा तुमची कमरेची हाड तुटणार आहे. तर हे जे सर्व प्रॉब्लेम्स आहे हे सर्व प्रॉब्लेम्स वीक लेग्स म्हणे असतात. आणि आपण जर लेगची एक्सरसाइज रेग्युलरली केली तर हा प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतं.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत आहात कॉफी विथ कार्डियन हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत कार्डियन हॉस्पिटल दंतोली नागपूर. आज आपण बातचीत करत आहोत बायपास सर्जरी याविषयी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर निकुंज पवार यांना विचारू शकता. आमचे फोन नंबर्स आहेत 6944006725601 आणि 2529266071 हा STD कोड नक्की डायल करा जर आपल्याला आपल्या मोबाईलवरनं कॉल करायचा असेल किंवा नागपूरच्या बाहेरून कॉल करायचा असेल. डॉक्टर पवार, आपण बोलत होतो की सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरी करण्यासाठी पेशंट वेगवेगळ्या चूज करावे लागतात असं तुम्ही बोललात, तर काय क्रायटेरियाज असतात, काय निकष असतात ज्याच्यावर? बघा,
0: सर्वात मोठं मला जसं कळतं की सर्वात मोठं म्हणजे तुमचे टार्गेट वेसेस चांगले पाहिजे. इंडियामध्ये जे आपण बघण्यात येत आहे, डायबिटीज कॅपिटल आहे, हायपरटेन्शन कॅपिटल आहे, तर नसं बारीक असतात. बारीक नसांमध्ये जर आपण प्रयत्न केला तर तिथे एक आपल्याला कधी कधी जे मेन नस असते LAD म्हणतो आपण त्याला, LAD नसला आपल्याला जर बारीक असली तर आपल्याला एक प्रोसिजर तिथे ऍडिशनल करावं लागतं, त्याला आपण एंड आर्ट्रेक्टमी म्हणतो. एंड आर्ट्रेक्टमी जर करायचं असेल तर माझ्या हिशोबाने जर तुमचा व्ह्यू चांगला असेल आणि बाकी सर्व सुटसुटीत असेल, सर्वात मोठा एंड आर्ट्रेक्टमी करत्यावेळी एक मोठा प्रॉब्लेम आहे, हार्ट अरेस्ट होऊ शकतो. कारण तो खूप इट्स नॉट अ सिम्पल प्रोसिजर, डिफिकल्ट प्रोसिजर आहे. करत्यावेळी हार्ट जर अरेस्ट झाला तर आपल्याला हार्ट लंग मशीनचा वापर लागतो. तर हार्ट लंग मशीन जर आपण वापर करायला गेलो आणि ते रोबोटिकच्या होलमधनं प्रयत्न केला तर ते फार डिफिकल्ट असतो. तर जर आपल्याला हार्ट लंग मशीन एक ओपन सिस्टम मध्ये केला, जसं नॉर्मल एक स्टर्नोटॉमी मधनं हार्ट मध्ये आपण केली तर ते 2 मिनिटाचं काम असतं, 5 मिनिटात आपण लगेच करू शकतो. तिथे आपल्याला पेशंटला सरळ करावं लागेल, मग छाती उघडावी लागेल, मग याच्यात तुम्ही वेळ जातो आणि पेशंटचा परिणाम आपण प्रॉब्लेमॅटिक परिणाम असू शकतो. तर अशा परिस्थितीत जेव्हाही आपण हे करतो, लहान ब्लड वेसल्स असले, वीक हार्ट असलं, इजेक्शन फ्रॅक्शन ज्याला म्हणतो हार्टचा पॉवर तो 30 किंवा 35 असला, अशा पेशंटमध्ये नाही आपण चूज करायचं. खूप ओबीस पेशंट असला, खूप ओबीस असला तर काय, तुमची जी डेप्थ ऑफ वर्किंग राहील फ्रॉम स्किन टू द हार्ट विल बी टू मच इन दॅट, तर तिथेही त्रास असेल. तर अशा आपण जर सिलेक्शन केला व्यवस्थित, पेशंट थिन पेशंट असेल, नॉट मल्टिपल ग्राफ्ट, 1-2 ग्राफ्ट टाकायचे असेल, किंवा त्यांची नसांचं क्वालिटी चांगली असेल, हार्टचा पॉवर चांगला असेल, तर अशा पेशंटमध्ये रोबोटिक आपण म्हणतो की ते विल बी मोर सक्सेसफुल अँड विल नॉट गिव्ह अ बॅड नेम टू द प्रोसिजर.
1: बिलकुल. जसं आपण बोललो की डायबिटीज आणि हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर याच्यामुळे तर हार्टचे डिसीजेस होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण जिथे डायबिटीज असतो तिथे मग शस्त्रक्रिया करताना काही लिमिटेशन येतात का, काही अडथळे येऊ शकतात?
0: असं तर वाटत नाही मला. तुम्ही युनिव्हर्सल प्रिकॉशन घ्यावे, जे स्टँडर्डाइज्ड इन्फेक्शन कंट्रोल प्रिकॉशन्स आहे, राईट स्टार्ट्स राईट फ्रॉम क्लिनिंग द इन्स्ट्रुमेंट. मग CSSD मध्ये कसं ऑटोक्लेव झालं पाहिजे, CSSD चं सर्व्हिलन्स पाहिजे, आणि मग OT मध्ये पेशंट कसं प्रिपेअर होतो आणि त्याचं कसं तुम्ही ऑपरेशन कसे करतात, तुमचं सर्जिकल हँडलिंग काय, हे सर्व गोष्ट जर बघितली तर डायबिटीज मला वाटत नाही अजूनपर्यंत. तर सो फार वी हॅव बीन एक्स्ट्रीमली सक्सेसफुल, वी हॅव ऑलमोस्ट नियर टू 0 इन्फेक्शन रेट इन डायबिटीज इन ऑल सब ग्रुप्स ऑफ पेशंट, ओबेसिटी, ओबीस म्हणा की कोणतीही म्हणा, तो नियर टू 0 तर म्हणता येणार नाही पण नियर टू 0 आहे. तर जर तुम्ही काळजी घेतली, व्यवस्थित काळजी घेतली, क्लोजर चांगलं असलं तुमचं, अँटीबायोटिक्स अप्रोप्रिएट वापरले, तर डायबिटीस इज ॲज गुड ॲज एनी अदर नॉर्मल पेशंट.
1: बिलकुल. आणि जेव्हा आपण नवीन नवीन शस्त्रक्रियांच्या बद्दल बोलतो तर आपला इच्छा कुठल्याही डॉक्टरची ही असते की कमीत कमी काय त्याला छेद करता यावा, कमीत कमी ओपनिंग असावं.

0: टाके कमीत कमी लागावे. तर अशा दृष्टीने बायपास सर्जरीबद्दल काय सांगता येईल नवीन काय?
1: नाही, हे जे रोबोटिक आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह जे बायपास सर्जरीज आहे त्याच्यात बेसिक हाच त्याचं जे प्रोमाइस आहे की आम्ही तुम्हाला लहान इन्सिशन, छातीचं इन्सिशन लहान देऊ. हा जो एक मेन प्रोमाइस आहे तो त्याचा अट्रॅक्शन आहे. पण जसं माझं म्हणणं आहे की जर नस खराब असतील किंवा हार्ट वीक असतील तर असे शस्त्रक्रियेच्या मागे जायचं नाही. मल्टिपल खूप सारे 5-6 ग्राफ्टिंग तुम्हाला गरज आहे तर ते असे शस्त्रक्रिया मागे जायचं नाही. आणि स्टँडर्ड शस्त्रक्रियासाठी हे करायचं तर त्याचं म्हणजे तुमचं आउटकम जे आहे पुढचं. मी बघतो नेहमी माझे पेशंट 4-5 दिवशी घरी जाण्यासाठी रेडी असतात. अच्छा. जरी आम्ही त्यांना 6 दिवशी घरी पाठवतो तर आणि 95% पेन फ्री असतात. त्यांना पेनही म्हणत नाही की मला खूप पेन आहे आणि असं आणि तसं आहे. ते म्हणतात जेव्हा आम्ही खोकलतो तेव्हा आमची छाती थोडी दुखते. तर तो प्रॉब्लेम मुवमेंटचा आहे. तो जर स्मॉल इन्सर्शनही असला तिथेही ती मुवमेंट राहणार आहे. खोकल्या करता वेळी तर तिथेही दुखणार आहे. दुखणं किती आहे काय आहे हा जो एक आपण एक डोक्यात बांधून ठेवतो की दुखेल दुखेल दुखेल दुखेल तसं नसतं. हे मला सांगू इच्छितो की तसं नसतं. बेस्ट इज टू आस्क अ बायपास पेशंट की तुम्हाला काय झालं. म्हणजे तुम्ही स्वतः बायपास करण्यासाठी येत आहे जेव्हा तुम्हाला सांगितलंय बायपास करा तर 1-2 बायपास पेशंटसाठी बायपास पेशंटला भेटा आणि त्यांना विचारा तुमचे कसं एक्सपिरियन्स होता. तर ते सांगतील गो आमचा असं असं असं असं एक्सपिरियन्स होता या डॉक्टर सोबत असं असं असं एक्सपिरियन्स होता. मग त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. तर उगाच फिअर ठेवून की नाही असं कापेल असं होईल तसं होईल हे आहे लोक सांगणारे असतात की चिरफाड होऊन जाईल इकडनं तिकडे. मला मी आता 38 झाले माझा बायपास करत. 38 मी अजूनपर्यंत रेअरली बघितले आहे लेस देन 5% हु कम्प्लेन ऑफ पेन अँड पेन अँड पेन. फार कमी लोक आहे.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात कॉफी विथ कार्डियन हा लाईफ ओन इन कार्यक्रम. हा कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर. आणि आज आपण बातचीत करत आहोत बायपास सर्जरी याच्याविषयी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर निकुंज पवार. आपले प्रश्न आपल्या शंका आपण डॉक्टर निकुंज पवार यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266 0712. हा नागपूरचा STD कोड नक्की डायल करा जर आपल्याला आपल्या मोबाईलवरनं कॉल करायचा असेल किंवा नागपूरच्या बाहेरून कॉल करायचा असेल. डॉक्टर पवार, अच्छा एक फोन येतोय तो आधी घेऊयात. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम,
0: बोलिये.
2: मला 4 बॅक पेनचा त्रास होत होता. त्यामुळे मी एंजिओग्राफी सांगितली होती, एंजिओग्राफी केली, त्यामध्ये नॉर्मल निघालं पण बॅक पेन तर काही दिवसांनी कमी झालं. त्यानंतर पुन्हा त्रास झाला तर मग दुसऱ्या डॉक्टरकडे गेले तर त्यांनी मायनेज गॅप सांगितलं आहे. त्यामुळे होते मला थायरॉइड आणि बीपीचा पण त्रास आहे.
1: सर्वात
2: डावी बाजू दुखतच असते माझी.
1: सर्वात कॉमन जे त्रास असतो ते आपल्या पोस्चरमुळे आहे आणि तो सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा लायटिस याचा त्रास असतो. आणि तो आपला पोस्चर आपण कधी सुधरत नाही आणि आपल्याला कोणी शिकवतही नाही की पोस्चर कसं ठेवायचं. आर्मी पोस्चर जसं म्हणतो शोल्डर्स रोल्ड बॅक अटेन्शन, असा पोस्चर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर तुमचं हे जे मानेचा त्रास आहे ते कमी होईल. आणि स्पेसिफिकली नेक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करायचे. कुठल्याही जॉईंटला प्रॉब्लेम आला जसं मानेचे जॉईंट जे व्हर्टिब्रेचा जॉईंट मधले प्रॉब्लेम आले मानेचे नेक्स्टचा एक्सरसाइज केला तर ते ऑटोमॅटिकली दुरुस्त होतो. आणि मेजॉरिटी पेशंटमध्ये तितकंच लागतं, थोडी फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज. एकदा एक्सरसाइज झाली, फिजिओथेरपी झाली, पोस्चर करेक्शन. हे आपल्या संस्कृतीत कोणी सांगतच नाही आपल्याला, कोणीही सांगत नाही असं बसू नको असं. आजकाल कसं आहे मेजॉरिटी वर्क फ्रॉम होम आहे, लोक कम्प्युटरवर बसतात, दुसरा मोबाईल फोन, मान खाली झुकून ते कंटिन्युअसली तासन तास तासन तास त्याच्यावर राहतात. हाही एक प्रॉब्लेम मोठा झालेला आहे जे मायने आणि यंग पेशंट यंग मुलं येतात, मुलं मुली येतात, आम्हाला लेफ्ट शोल्डरवर पेन आहे, आम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आहे का नाही. चांगलं आहे ते त्यांची जागरूकता आहे की आम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो आता. तर आम्ही त्यांचं बेसिक टेस्ट करतो आणि मग सांगतो त्यांना, कम्फर्ट करतो की नाही तुम्हाला हार्टचं नाही आहे, तुम्हाला फक्त तुमचं जे मायनेचं आहे. कारण हे तुमचं प्रोफेशन लाईफ लॉंग राहणार आहे तुमच्यासोबत. तुम्ही 2 हे नाही म्हणणार आता मी कम्प्युटर सोडणार आहे. नाही, तुमचं तो काम आहे तर ते कामला करायचं पण त्याला

0: त्याच्याशी वाचवायचं कसं स्वतःला ते तुम्हाला शिकावं लागेल. शोल्डर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेसच्या तुमच्याकडे पर्याय नाही.
1: आपण मग अशी पायाच्या स्ट्रेंथनिंग बद्दलही बोललो, आता शोल्डरच्या स्ट्रेंथनिंग बद्दल बोलतोय. एक फोन घेऊयात. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: बोला. नमस्कार
2: सर, माझ्या दादाची एज 27 आहे आणि त्याचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढत आहे. हार्टचं काही इश्यू नाही आहे बट कोलेस्ट्रॉल लेवल वाढतो. तर हे कशामुळे वाढत असेल? कारण 27 एज मध्ये काही प्रॉब्लेम नसताना इतकं वाढणं आणि ऍक्च्युली खूप जास्त वाढतीये.
0: कोणाचं आहे कोलेस्ट्रॉल वाढलं आहे?
2: दादाचं, माझ्या
1: भावाचं.
0: भावाचं. हे बघा, एक पूर्ण फॅमिलीचं तुम्ही कोलेस्ट्रॉल करून बघा. एक फॅमिलीला हायपर कोलेस्ट्रेनियमा नावाचं एक प्रकरण असतो. तर आम्ही जेव्हा हे कॅम्प्स करतो तर त्याच्यात आम्ही लिपिड प्रोफाईल करणं मॅन्डेटरी आहे आमच्या कॅम्प्समध्ये. आणि आम्ही यंग पेशंटची लिपिड करतो, कारण जर एकाचाही यंग पेशंटमध्ये हे दिसलं आपल्याला हायपर कोलेस्ट्रेनियमिया, जसं लिपिड त्यांचं वाढलेलं आहे, तर त्यांना आपल्याला अग्रेसिव्ह स्टॅटिन थेरपी द्यावी लागते. जर अग्रेसिव्ह आपण स्टॅटिन थेरपी दिली आणि जे गोल्ड स्टँडर्ड आहे कोलेस्ट्रॉलचे कमी करायचे, टोटल कोलेस्ट्रॉल लेस देन 200, एलडीएल लेस देन 40, जर आपण त्याच्या 50 त्याच्या मागे लागलो, देन वी विल बी हॅपी की आपण एकही डायग्नोस केला. कारण सर्वात मोठं, इफ यू लुक ॲट हायपर कोलेस्ट्रॉनिमिया, इट इज फ्रॉम बर्थ. आणि तर कोलेस्ट्रॉल वाढून राहतो, आपण कोणीही यंग मुलाचं करतच नाही कोलेस्ट्रॉल, कधीच करत नाही. आणि काय असतं, वी हॅव आय हॅव सीन पेशंट्स ऑफ हायपर कोलेस्ट्रॉनिमिया जे बायपास सर्जरीसाठी आले ॲट द एज ऑफ 27, 30, 31, 32. सो दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ हाय कोलेस्ट्रॉल इन द बॉडी, की जो जाऊन शेवटी तुम्हाला जे तुमचे नसं आहे ते ब्लॉक करण्याचं जे प्रकरण आहे ते इनिशिएट करतो. तर त्यांचं जर कोलेस्ट्रॉल वाढलं असेल त्यांच्या भावाचं, तर ही शुड इन्व्हेस्टिगेट हिमसेल्फ अँड जे कोलेस्ट्रॉल लेसनिंग थेरपी आहे स्टॅटिनची, ते अग्रेसिव्हली घ्यायची.
1: आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो
3: हॅलो
1: नमस्कार. हॅलो हाँ बोलिए. हेलो हाँ बोलिए. आपके पास जो रेडियो सेट है ना उसका आवाज थोड़ा कम कर दीजिए और थोड़ा उससे दूर होके बात कीजिए.
3: मेरा मेरा क्वेश्चन था, मैं नागपुर से बोल रहा हूँ, इससे रात का.
1: आप थोड़ा
3: क्वेश्चन. हेलो, हार्ट अटैक आने को कितने पॉसिबिलिटी थे?
0: आप अपने जो रेडियो सेट है ना उसको थोड़ा कम करिए या आप वहाँ से थोड़ा हट जाइए, क्योंकि बहुत डिस्टर्बेंस हो रहा है.
1: हेलो.
0: हाँ, उनका सवाल क्या था मैंने सुना ही नहीं क्योंकि इतना इको हो रहा था.
1: हार्ट अटॅक येण्याची कारण किंवा
0: वय सांगितलं नाही त्यांनी, वय सांगितलं नाही. हे बघा, एव्हरीबडी हॅज अ सेम चान्स ऑफ हार्ट अटॅक, है ना. इट इज सर्वात जे दोन महत्वाचे फॅक्टर आहे, जर तुमचं हेरिडिटरी स्ट्रॉंग आहे जिथे की हार्ट अटॅक बार बार आया है लोगों में, यंग हार्ट अटॅक. आता हेरिडिटरी कसं आहे, लोक म्हणतात हो माझ्या बाबाला हार्ट अटॅक आला होता. मग केव्हा आला होता? ही वॉज 70. 70 इज अ नॅचरल बॉडी डिजनरेशन. तिथे कोणाला आला काय आला इट इज नॉट इम्पॉर्टंट. पण येस, इफ दॅट हार्ट अटॅक इज एट 40 and 50,
1: दॅट
0: त्याचाच अर्थ आहे तो अबनॉर्मल आहे. तर अबनॉर्मल आहे म्हणजे तू ती फॅमिली हिस्ट्री आहे, तुमच्या आईला, बड मामांना किंवा मावशींना, बुवांना, हे सर्व आजूबाजू जे डायरेक्ट फॅमिली आहे तुमची, जेनेटिकली कनेक्टेड फॅमिली, त्यांना जर यंग हार्ट अटॅकची हिस्ट्री आहे तर दॅट तिथे तुम्हाला सतर्क राहावं लागेल, स्वतःची काळजी घ्यावी लागेल. दुसरा म्हणजे एक बॉडीमध्ये आपलं एक इन्फ्लेमेटरी मार्कर असतो सीआरपी, HSCRP, जर हा वाढलेला असेल तर याचाही अर्थ आहे की तुमचं जे पूर्ण बॉडीची लाईफस्टाईल आहे, जेवण वगैरे सर्व म्हणा, तोही आपल्याला ऍडजस्ट करावा लागेल. आणि त्याच्यानंतर जर HSCRP कमी झाला तर व्यवस्थित, नाही तर त्याच्यासाठी आपल्याला औषध घ्यावी लागतील. तर हे यंग लोकांनी हे 2-3 टेस्ट करून घ्यावे स्वतःचे, लिपोप्रोटीन ए, HSCRP. तर इथे त्यांना दिसेल की आपले जे चान्सेस आहे किती आहे. लिपोप्रोटीन ए इज बेसिकली वन्स इन अ लाईफ टाईम, एकदा टेस्ट केला त्याचा जेही व्हॅल्यू आला, इट विल ओनली प्रिडिक्ट की तुमचं चान्सेस किती आहे हार्ट अटॅकचे, ठीक आहे ना. तर हे यंग असं वाटलं त्यांच्या बोलण्यानुसार की हा यंग होता, तर ही शुड एक 2 टेस्ट हे जे आहे ते करून घ्यायचे. आणि बाकी रुटीन ईसीजी, चान्सेस इक्वल, जर हे वाढले असतील तर चान्सेस जास्त, तर जर चान्सेस जास्त असेल तर मोर काळजी घ्यावी लागेल.
1: बिलकुल बिलकुल. शेवटची 2 मिनिटं आपल्याजवळ उरतात, तेवढ्या वेळात आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट करायला पाहिजेत, केव्हा करायला पाहिजेत, किंवा कारण आजकाल
0: बघा लिपिड वगैरे, माझा जे विश्वास आहे, आता कुठे गाईडलाईन्स मध्ये आला

0: नाही माहित नाही, पण जे मी विश्वास करतो की हे जे हायपरलिपिडिमिया एक गोष्ट आहे ते सहसा डायग्नोज होत नाही आणि ती जर कुठेतरी केव्हा तरी टेस्ट झाला तेव्हा होते ती डायग्नोज, पण यंग एजमध्ये ते फार महत्वाची आहे. तर लिपिड प्रोफाईल सर्वांची करायची, एक. दुसरा HSCRP करायचं, ब्लड टेस्टमध्ये तिसरं लायपोप्रोटीन हे करायचं, आणि चौथा म्हणजे आपले स्टँडर्ड हिमोग्लोबिन आणि जे बाकी टेस्ट आहे हे ब्लड टेस्ट झाले, एक ECG, एक इको, एक TMT जर तुम्ही 30+ असाल तर.
1: आणि हे वर्षात कितीदा करायला पाहिजे?
0: इफ नॉर्मल 1 in 3 to 4 years. इफ एव्हरीथिंग इज नॉर्मल 1 in 3 to 4 years, म्हणजे एज लॉंग एज युअर 30s and 40s. वन्स यू आर 40 आणि मग every 2 years, अँड इफ अबनॉर्मल every year.
1: बिलकुल. शेवटच्या 1 मिनिटात परत आपण हेल्दी लाईफस्टाईल बद्दल बोलूयात, कारण की शेवटी सगळ्या गोष्टी आपण
0: हेल्दी लाईफस्टाईल. स्लीप अर्ली, स्लीप फॉर 7 आवर्स.
1: बिलकुल.
0: 10 o'clock, 11 o'clock गो टू स्लीप. सकाळी उठायचं 6 वाजता, 5 वाजता, 6 वाजता ती स्लीप इनफ राहील. ती वेळ इनफ आहे आणि ती वेळ रिपेअरची वेळ आहे, कारण त्यावेळी जे आपले रिपेअरिंग हॉर्मोन्स राहतात ते सर्वात महत्वाचे असतात. दुसरा, जंक फूड बंद करा.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत होतात कॉफी विथ गार्डियन, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आज या कार्यक्रमासाठी आम्हाला तांत्रिक सहाय्य लाभलं नंदकिशोर पोकळे आणि मोहन हेडाऊ यांचं, आणि प्रस्तुती सहाय्य लाभलं अतुल साखरकर यांचं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. डॉक्टर निकुंज पवार यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: कॉफी विथ गार्डियन हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: श्वेता शेट्टी और साथियों का गाया ये गीत अभी आपने सुना। इस गीत के साथ ही आज की मधुमाल आज का मिश्र संगीत प्रोग्राम यहीं खत्म करते हैं। आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे। पश्चिम बंगालमधील 293 पैकी 116 जागांचे कल हाती येत असून भारतीय जनता पार्टी 73 जागांवर पुढे आहे, तर सत्तारूढ तृणमूल काँग्रेस 38 जागांवर पुढे आहे। अन्य पक्ष हे 4 जागांवर आघाडी मिळवून आहे। आसाममध्ये 126 पैकी 88 जागांचे कल समोर येत असून भाजप युतीला 69 जागांवर बढत मिळाली आहे। काँग्रेस आणि मित्रपक्ष 18 जागांवर आघाडीवर आहे। केरलम इथं 112 जागांचे कल समोर येत असून काँग्रेस नेतृत्व असलेल्या युडीएफ पक्षानं 77 जागांवर आगेकूच केली आहे, तर वामपंथी एलडीएफ 32 जागांवर आणि भाजप

0: युती 3 जागांवर पुढे आहे. तामिळनाडूमध्ये 234 पैकी 89 जागांचे कल हात येत असून एआयडीएमके युतीला 32 जागांवर आघाडी मिळाली आहे तर डीएमके युती 20 जागांवर पुढे आहे. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 8 जागांचे निकाल येत असून एआयएनआरसी 5 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान घेण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगानं दिले आहे. या मतदारसंघांच्या मतांची मोजणी 24 मे रोजी केली जाईल. फाल्टा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेशी निगडीत गंभीर स्वरूपाचे अपराध झाल्याच्या आणि लोकशाही प्रक्रियेचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याच्या घटना घडल्यानं आयोगानं हा निर्णय घेतलाय. राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील होत असून राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बुलडाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान अन्नदाता संघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेला सुरुवात झाली असून समारोप जळगाव जामोद इथल्या दुर्गा चौकात जाहीर सभेनं होणार असून यामध्ये काँग्रेसचे नेते पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहे. सरसकट कर्जमाफी हमीभाव कायदा शेतमालाला योग्य दर पीक कर्ज सुलभता आणि विविध कृषी मागण्यांसाठी ही आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. तिरुपती अकोला तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस क्रमांक 1742914430 ची नियमित सेवा काल अकोला रेल्वे स्थानकावरून खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली. यावेळी धार्मिक घोषणा आणि मोठ्या उत्साहात गाडी तिरुपतीकडे रवाना झाली. अकोल्यात हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या वतीनं तेलंगणाचे आमदार टी राजासिंह यांनी जाहीर सभा आयोजित झाली होती. या सभेत बोलताना टी राजासिंह यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची स्तुती केली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी औरंगजेबाच्या नावावरून आणि कबर हटवण्याच्या मुद्द्यावर काही वादग्रस्त वक्तव्य केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र FM 100.6 मेगाहर्ट्ज़ पर. 11 बज रहे हैं. हिंदी फिल्मी गीतों की मधुमालती सुनिए बस कुछ ही पलों में.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: दिल से फिल्म के इस गीत के साथ ही आज की मधुमालती संपन्न करने की कल्याणी को दीजिए इजाजत। नमस्कार। आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होते आहे। मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून प्रत्येक टप्प्यावर भारत निवडणूक आयोगाकडून देखरेख ठेवली जाते आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 293 जागांपैकी 116 जागांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार भारतीय जनता पक्ष 97 जागांवर तर सत्तारूढ तृणमूल काँग्रेस पक्ष 64 जागांवर आघाडीवर आहे। आसाममधल्या 126 जागांपैकी भाजपा 79 तर काँग्रेस आघाडी 25 जागांवर पुढे आहे। केरळ विधानसभेच्या 140 जागांपैकी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF 77 जागांवर तर LDF गट 32 जागांवर आघाडीवर आहे। तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांपैकी अभिनेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्ष 108, AIDMK 63 जागांवर, DMK 41 तर इतर पक्ष 27 जागांवर आघाडीवर आहे। पुदुचेरी विधानसभेच्या 30 जागांपैकी AINRC 5 आणि काँग्रेस आघाडी देखील 5 जागांवर पुढे आहे। राज्यातल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील आज होते आहे। बारामतीत चौथ्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 36,591 मतांनी आघाडीवर आहे तर राहुरीत 12व्या फेरीअखेर भाजपचे अक्षय कर्डिले 50,273 मतांनी आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं बालकांमधील मधुमेहावरील मार्गदर्शक दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आला आहे। हा मार्गदर्शक दस्तऐवज बालकांमधील मधुमेहाची तपासणी, निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी एक संरचनित आणि प्रमाणित राष्ट्रीय आराखडा आहे। तपासणी, निदान, आजीवन इन्सुलिन थेरपी, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रिप्स यासारखी देखरेख उपकरणं आदी मोफत सेवांचा यात समावेश आहे। जनगणना 2027 अनुषंगानं सध्या सामाजिक माध्यमांवर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे। तो बनावट आणि अनाधिकृत असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। जनगणनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नागरिकांनी स्वनोंदणी किंवा घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देणं या दोन अधिकृत माध्यमातूनच 33 अधिसूचित प्रश्नांची माहिती देणं आवश्यक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर फिरणाऱ्या कोणत्याही अनाधिकृत अर्जाद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती न देण्याचं आवाहन करण्यात आलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेक कळघम AIADMK 52 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये सर्व 140 जागांचे निकाल आणि कल उपलब्ध झाले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी UDF या आघाडीनं सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी LDFचा पराभव केलाय. काँग्रेसनं 24 जागा जिंकल्या असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी सज्ज झालाय. 126 विधानसभा जागांपैकी आतापर्यंत 74 मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहे. भाजपनं 59 जागांवर विजय मिळवलाय, तर त्यांचे मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषद AGP 5 जागा आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटनं 6 जागांवर विजय मिळवलाय. दुसरीकडे काँग्रेस, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट AIUDF आणि TMC यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. पुदुचेरीमध्ये एन रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया NR काँग्रेस AINRC च्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची अपेक्षा आहे. 29 जागांपैकी 18 जागांचे निकाल हाती आले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार एन रंगास्वामी यांच्या AINRC 9 जागा जिंकल्या आहे आणि 2 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपानं 2 जागांवर विजय मिळवला असून 1 जागेवर आघाडी घेतली आहे. दरम्यान आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली इथं भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,930 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी झाले आहे. देशात सगळ्यात जास्त मतानं निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावानं आज झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 2019 मधील मताधिक्याचा विक्रम त्यांनी मोडलाय. मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल 1,89,000 मतांची आघाडी मिळवत विजय संपादित केला. 2019 अजित पवार यांना मिळालेल्या 1,65,000 इतक्या मताधिक्याला त्यांनी मागे टाकलंय. दरम्यान मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहे.
1: सर्व बारामतीकरांनी ज्या प्रकारचं मतदान केलेलं आहे त्यावरून दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी माझ्या पाठीशी उभा केलाय असं हे चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास जो त्यांनी मला दाखवलेला आहे त्याबद्दल मी तमाम बारामतीकरांचं खरं तर आभार मानते.
0: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतं घेत विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा पराभव केला. मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपानं राहुरीत मोठा जल्लोष केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित हायस्पीड कॉरिडॉर्स, अतिवेगवान मार्गिका, हाय डेन्सिटी कॉरिडॉर्स, वर्दळीच्या मार्गिका आणि इतर महत्वाच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीदरम्यान आढावा घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा ब्राह्मणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली मंचेरियल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर रायपूर विशाखापट्टणम कॉरिडॉर, ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर, नागपूर हैदराबाद कॉरिडॉर, भंडारा रायपूर टप्प्याचं 6 पदरीकरण, लाखना दुर्ग रायपूर कॉरिडॉर, भंडारा रायपूर टप्प्याचं 6 पदरीकरण, नागपूर अमरावती टप्प्याचं 6 पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग 44 वरील मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमा ते नागपूर बायपास बोरखेडी हा टप्पा आणि पुणे सातारा टप्प्याचं 6 पदरीकरण यांचा प्रामुख्यानं विदर्भातील प्रकल्पांमध्ये समावेश होता. या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्य BOT बांधा वापरा हस्तांतरित करा प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये विदर्भातील जाम वरोरा 4 पदरी, वरोरा चंद्रपूर बामणी 4 पदरी आणि मलकापूर चिखली 2 पदरी या मार्गिकांचा समावेश आहे. रस्ते मार्गांद्वारे संपर्क व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी जलद करण्यावर या आढावा बैठकीत भर देण्यात आला. हवामान. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये असंच हवामान कायम राहणार आहे. दरम्यान गेले काही दिवस चंद्रपुरात सातत्यानं हा जिल्हा सर्वात उष्ण ठरत असून मागील 24 तासात देखील चंद्रपूर जिल्ह्यात 44° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ अकोला इथं 43.5 तर वर्धा इथं 43.2° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात 41.8

8.8 सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. राज्यातील शाळांच्या उन्हाळी सुट्टीबाबत आणि शैक्षणिक वर्ग 2026-27 बाबत शासनानं 28 एप्रिल रोजी पत्र निर्गमित केलं आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टी 2 मे पासून जाहीर केली असून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं 2026-27 या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 15 जून पासून सुरू करण्यात यावं असं नमूद केलंय. परंतु विदर्भातील तीव्र उष्णतेचा विचार करता दरवर्षीप्रमाणे विदर्भातील शाळेची तारीख दरवर्षी वेगळीच असते, त्याप्रमाणे यावर्षीही शाळा 26 जून नंतरच सुरू करण्यात याव्या अशी सूचना शालेय शिक्षण मंत्रालयाकडून शिक्षण संचालकांना पाठवण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील शाळांकरता स्वतंत्र लेखी आदेश निर्गमित करावे असं सांगण्यात आलंय. राज्यांमधील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यामध्ये राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलं असून केंद्र शासनाची ध्येय धोरणं शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आज काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात अन्नदाता संघर्ष पदयात्रा आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सकाळी सुरू झालेल्या या पदयात्रेनं बुलडाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद या मार्गानं 15 किलोमीटर अंतर पार केलं. क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 राज्यांच्या निवडणुकांचे कल स्पष्ट. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपची विजयी आघाडी, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची बाजी, केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफ तर पुदुचेरीत स्थानिक एआयएनआरसीला सत्ता. राज्यात बारामतीच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,000 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजयी तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले विजयी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिवेगवान आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिका तसंच राज्य बीओटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा घेतला आढावा. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विद्या राऊतचा नमस्कार. श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीगीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गदी माडगुळकरांच्या गीताला संगीत श्रीनिवास खळे यांचं. चित्रपटाचं नाव आहे जिव्हाळा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

श्रोतेहो, आज मराठी भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन करून आज ऐकूया त्यांनी गायलेली मराठी भावगीतं. सुरुवातीला ऐकवीत आहोत अरुण दाते यांनी गायलेलं आणि आजता गायत सगळ्यांच्या आवडीचं गीत. शब्दरचना मंगेश पाडगावकरांची. या गीताला स्वरसाद चढवला आहे यशवंतदेव यांनी.

श्रोतेहो, मराठी गीतांचा हा सांजधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून FM बँड 100.6 MHz वर.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: श्रोतेहो, अरुण दाते यांनी कुमार गंधर्वांकडून शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं. अरुण दाते 1955 पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. त्यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत शुक्रतारा अफाट लोकप्रिय झालं त्या काळात आणि आजतागायत हे गीत

अजूनही खूप लोकप्रिय आहे. ऐकूया अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं शुक्रतारा हे गीत. मंगेश पाडगावकरांच्या गीताला स्वरसाथ चढवला आहे श्रीनिवास खळे यांनी.

अरुणदाते मंगेश पाडगावकर आणि यशवंत देव या त्रिकुटांनी मराठी भावगीतांना पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली. कार्यक्रमाला शुक्रतारा असे नाव देऊन त्या कार्यक्रमाचे भावगीत गायनाचे 2500 अधिक प्रयोग त्यांनी केलेत. अरुणदाते यांनी अनेक गायकांसोबत म्हणजेच लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती, पुष्पा पागधरे अशा अनेक दिग्गज गायकांसोबत गीत गायलीत. ऐकूया अरुणदाते यांनी गायलेलं लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेलं हे गीत. शब्दरचना गंगाधर महांबरे यांची आणि या गीताला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.

यानंतर ऐकूया अरुंधती यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासोबत गायलेले गीत. गीतरचना मंगेश पाडगावकर यांची, संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोतेहो, यानंतर अरुंधती यांच्या आवाजात ऐकूया सौमित्र यांची शब्दरचना. स्वरबद्ध केली आहे मिलिंद इंगळे यांनी.

श्रोतेहो, अरुंधते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा हा मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आम्ही संपवित आहोत.

0: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? उद्या मंगळवार दिनांक 5 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ओरियन कॅन्सर. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर नितीन बोमनवार. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601025292266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या 5 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मिळवलेला विजय, तर तामिळनाडूमध्ये एनडीएची झालेली दमदार कामगिरी यामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयाचा जल्लोष नागपुरातही पाहायला मिळत आहे. नागपूरच्या धंतोली इथल्या भाजप कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी या विजयाचा भव्य विजयोत्सव साजरा केला. हातात भगवे झेंडे, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150,46,00,000 रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातलं सर्वधर्मीयांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकासकामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली, तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. अमरावती जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 आणि वार्षिक अंक स्पर्धा 2024-25 पुरस्कार कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूर सेवाग्राम रेल्वे मार्गावरील सेवाग्राम रेल्वे यार्ड परिसरात लघु पूल अंडरपास क्रमांक 759/1 बांधकाम सुरू आहे. या महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाचं काम सुरक्षित आणि सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी संबंधित रस्ता 5 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 30 मे 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहन आणि पादचारी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण आज रात्री 8:42 ऐकू शकाल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है, एफएम बैंड 96.6 MHz पर. 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला सुनिए मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोते हो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना.
2: एकत्र ग्राम विकासाची कल्पना, ही कल्पना घेऊन नेमकं आपलं मंडळ किंवा सभापती म्हणून आपण कुठल्या पद्धतीने पाहतात किंवा पुढची रणनीती कशी आहे? आजवरची ह्यालाही फार वर्ष झालेली नाहीत आपल्या मंडळाला स्थापन होऊन, पण आपण नेमकं निरीक्षण काय केलेलं आहे आणि कुठल्या टप्प्यांवरती तुम्ही महाराष्ट्र याच्यामध्ये विनू पाहता?
3: मी सुधारणा करू इच्छितो की मंडळाला 6 दशकांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. म्हणजे आमचं जवळजवळ 65 वर्ष आम्ही कार्य करतोय. फक्त हे लोकांपुढे एका अर्थाने मंडळ काही काळ हे येत नव्हतं काही तांत्रिक कारणांमुळे, पण पुन्हा एकदा सगळी आम्ही या सगळ्या कार्याला गती दिलेली आहे. आपण प्रधानमंत्र्यांचा उल्लेख केला, त्यांनी खादीला एक वेगळी दिशा, एक वेगळं महत्त्व या देशात त्यांनी पुन्हा निर्माण केलं. मुख्य म्हणजे खादी या विषयाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे पूर्वी स्वातंत्र्याच्या वेळेला घोषणा होती की खादी फॉर नेशन, नंतर ती खादी फॉर फॅशन झाली, आणि आज प्रधानमंत्री म्हणतात की आजचा दौर आहे हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे, तो एक विचार आहे. लोकांच्या व्यवहारात सुद्धा प्रत्यक्ष खादी उतरली पाहिजे. आणि जी एकेकाळी खादी म्हणजे केवळ राजकारणीच वापरतात असा जो एकेकाळी समज होता, तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे की खादी प्रत्येकाच्या घरात पोचली पाहिजे, जनसामान्यांचा तो विषय झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच मंडळ आमचं प्रयत्न करत आहे. मगाशी मी म्हटलं की खादी म्हणजे फक्त वस्त्र नाही आहे, तर आज ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न करणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं याच्यासाठी केंद्राच्या काही योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा आहेत. जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आहे, आणि आमच्या मंडळाची मधकेंद्र योजना आहे. अशा 4 योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आम्ही मेळावे घेतोय, आणि त्या मेळाव्यातूनच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे 50 लाखापर्यंत आपण कर्ज या 2 योजनांमधनं देतो, आणि विश्वकर्मा योजना तर ज्याचा आपण कारागिरांचा उल्लेख केलात, अशा कारागिरां खूप 18 प्रकारचे ज्याला ब्रँड आहेत की वेगवेगळी क्षेत्रं आहेत, अशी क्षेत्रं त्याच्यात जोडलेली आहेत. आणि महाराष्ट्र, मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य योजनेमध्ये 5वा क्रमांकवर होता, तो आमच्या सगळ्या

कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलेलो आहोत. त्यामुळे ही एक उपलब्धी आहे, एक चांगल्या प्रकारे प्रधानमंत्र्यांची दूरदृष्टी आहेच आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भक्कम समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. त्यातला एक विषय आणखीन महत्त्वाचा असा आहे की मध केंद्र योजना. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की आज कृषीचं उत्पादन जे दुप्पट होतं, कारण कृषी आणि मधमाशी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि एकमेकात हात घालून काम करणारा विषय, इंग्रजी ज्याला हँड इन हँड म्हणतात, तर अशा प्रकारचा विषय

0: ज्या प्रमाणात जेवढं प्रबोधन पाहिजे तेवढं प्रबोधन महाराष्ट्रात आज झालेलं नाही आहे, ही खंत आहे. आणि म्हणूनच मंडळ त्याच्यासाठी बांधील आहे. आणि म्हणून याच कल्पनेतून व्यापक प्रमाणात मधमाशीविषयक जनजागृती करणं आणि मधकेंद्र योजना अधिकाधिक लोकांना या व्यवसायाकडे वळवणं, कारण अत्यंत किफायतशीर व्यवसाय, याला कोणाची NOC लागत नाही, कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही, एक स्वतःची जमीन लागते किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर आपण ते करू शकतो, फक्त एक फुलोरा लागतो निसर्गातला, कारण मधमाशीला एक कायम 24 तास हे निसर्गातलं ताजं अन्न लागतं. म्हणजे जसं आपण गाई गुरांना आपण जसा साठा साठवून ठेवतो तसं मधमाशीला चालत नाही, तिला निसर्गातलं सगळं हे लागतं अन्न. त्यामुळे हा सगळा फुलोरा उत्पन्न करणं आणि तो महाराष्ट्रात सुदैवाने खूप चांगली निसर्ग सौंदर्य निसर्ग संपत्ती आपल्याला लाभलेली आहे. फक्त मधमाशी पालनाविषयीची एक योग्य जागृती, जाणीव जागृती आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्याबद्दलचं प्रबोधन हे महाराष्ट्रात आज तितक्या प्रमाणात नाही आहे. तर हा मंडळाचा आमचा प्रयत्न आहे की मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत कसं करता येईल, ज्याचा फायदा शेतकऱ्यालाच होणार आहे, इकडच्या महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीलाच होणार आहे, आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.
1: सर, अजून एक भाग याच्यातला असा वाटतो की एक आदर्श खेड्याची एक संकल्पना अनेक वर्षापासून शासन हिरिरीने मांडत आहे, ग्रामविकास विभाग जो आहे तोही यासाठी पुढाकार घेतो आहे, आणि त्याच्याचबरोबर सगळे विभाग जे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या कार्यशैलीचं एका दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने ह्याच्याकडे बघावं लागेल की त्यांनी ह्या सगळ्या खेड्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचं एक ॲक्शन प्लॅटफॉर्म तयार केलेला प्रत्यक्ष, म्हणजे खादी ग्रामोद्योगही आता खेड्याकडे त्या नजरेकोनातून त्या दृष्टिकोनातून आपण बघायला लागलेलो आहोत. शेतीचेही विविध विभाग जे आहेत त्याही वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेले आहेत. सगळ्या ह्यांनी एक शक्ती होऊन एका गावावर लक्ष केंद्रित करणं सगळ्या विभागांनी, की जे ज्यांचं पण त्यांचं मूलभूत कार्य आहे, तशा प्रकारची एक वेगळी दिशा दिलेली आहे. तर ती दिशा आपण ह्या आपल्या मंडळामार्फत मधाचा व्यवसाय असेल किंवा अजून इतर काही व्यवसाय असेल, सूत कताई असेल, ह्या दृष्टिकोनातून आपण वेगळी भूमिका किंवा मांडणी अशी दृष्टिपथात ठेवलेली आहे का?
0: नक्कीच ठेवलेली आहे. एकतर आमचं मधाचे गाव ही संकल्पना आम्ही महाराष्ट्रात प्रत्यक्ष उतरवायला सुरुवात केलेली आहे, की मांगर हे मधाचं पहिलं गाव महाराष्ट्रात झालं, जे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात आहे. त्याच्यामागची कल्पना अशी आहे की मधमाशी पालनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करणं, म्हणजे गावात पारंपरिक पद्धतीत मधपाळ असले तर त्यांना शास्त्रीय पद्धतीत आम्ही प्रशिक्षित करतो आणि त्या गावात आर्थिक रोजगार त्यामुळे निर्माण होतात. आणि मग मधुपर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतात, तसा टुरिझम पर्यटकांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. त्या गावात पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात, तेव्हा तिथे त्यांना शुद्ध मधसुद्धा मिळतो. आणि अनेक पर्यटक जात असल्यामुळे त्या गावात सगळ्या लोकांचा हा कायम प्रवाह चालू राहतो. त्यामुळे मग हॉटेल इंडस्ट्री आहे, किंवा वाहनं जातात म्हटल्यावर तिकडे टायर दुरुस्ती, पंक्चर, गॅरेज करणं आहे, किंवा खाण्याचे पदार्थ, असे व्यवसाय तिथे सुरू होतात, गाईड. आणि मग गावाच्या आर्थिक विकासालाच एक वेगळं गती मिळते. त्यामुळे मधाचे गाव ही संकल्पना, त्यातनं मधमाशी पालन जागृती आहेच, आर्थिक रोजगार त्यातनं आहेच, पण एकूण गावालाच एकूण आर्थिक विकासालाही गती मिळते. तर असं मधाचे गाव आमचं पहिलं मांगर गावात झालं. आणि ही कल्पना आम्ही उचलून धरली आणि महाराष्ट्र शासनाकडे, या अर्थात त्याचंही आपल्याला मुख्यत्वे ज्याला क्रेडिट आपण ज्याला म्हणू, हे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनाच द्यायला लागेल, कारण त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. आणि त्यांच्याकडे आम्ही संकल्पना मांडली की असं मधाचं गाव आम्ही प्रत्येक जिल्ह्यात करू इच्छितो. त्यावेळेला एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री होते, या दोघांनी आम्हाला समर्थन दिलं आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव ही आम्ही घोषणा केली. आणि 17 कोटी रुपये शासनाने आम्हाला योजनेसाठी मंजूर केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की त्यातला पहिला टप्पा आमचा सुरू झालेला आहे. आपण 10 गावं या पहिल्या टप्प्यात योजनेत घेतलेली आहेत, त्याच्यात विदर्भातली सुद्धा 2 गावं आहेत. पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात आपण मधाचं गाव करणार आहोत. तर हा मधाचं गाव हा मधक्रांती होण्याकडे एक महत्त्वाचा टप्पा आहे, की ज्याच्यामुळे मधमाशी पालनाविषयी जनजागृती होईल आणि लोकांमध्ये प्रत्यक्ष हा मधमाशी पालन व्यवसाय सुरू होण्याला आम्ही उद्युक्त करतो आहे. आत्ताच्या 10 गावांचा मी उल्लेख केला, त्या 10 गावांमध्ये 348 म्हणजे जवळजवळ 350 नवीन मधपाळ आम्ही एका अर्थाने प्रशिक्षित केलेले आहेत. त्यांना आम्ही पुढच्या काळात मधपेट्यांचं वितरण करणार आहोत, वसाहतींचं वितरण करणार आहोत आणि त्याच गावात त्यांना मध उत्पादन करता येणार आहे. आणि काही ठिकाणी तो प्रत्यक्ष मध आम्ही विकत घेणार आहोत, त्याही मधाला आम्ही हमीभाव 500 रुपयाने आम्ही विकत घेतो, जर शुद्ध सेंद्रिय मध असेल तर. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा ब्रँड आहे या मधाचा. आमचं स्वतःचं महाबळेश्वरला मदसंचालनालय आहे जे राज्यात

0: सर्व देशात कुठेच नाही आहे. तर आम्ही मधमाशी पालन व्यवसाय हा व्यापक प्रमाणात होण्यासाठी मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून 10 दिवसांत निःशुल्क प्रशिक्षण देतो. आज आमच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय आहेत, या जिल्हा कार्यालयांना आपण संपर्क केलात तर आपल्याला योजनांमध्ये सहभागी होता येईल.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: स्वातंत्र्यानंतरची आठवी आणि पहिली डिजिटल जनगणना 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान se.census.gov.in वर स्वतःची गणना करा आणि 16 मे ते 14 जून घरगणना टप्प्यात प्रगणक तुमच्याकडून माहिती घेतील. म्हणून तयार रहा आणि नक्की सहभागी व्हा जनगणना 2027.
1: मुंबई 400091 मंच आहे गीत. विविध भारती राष्ट्रीय सेवा पोस्ट बॉक्स नंबर 19750 मुंबई 400091. आपकी चिट्ठियों का हमें इंतजार है.

0: श्रोताओ, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 झाली तर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना.
2: एकत्र ग्राम विकासाची कल्पना, ही कल्पना घेऊन नेमकं आपलं मंडळ किंवा सभापती म्हणून आपण कुठल्या पद्धतीने पाहतात किंवा पुढची रणनीती कशी आहे? आजवरची ह्यालाही फार वर्ष झालेली नाहीत आपल्या मंडळाला स्थापन होऊन, पण आपण नेमकं निरीक्षण काय केलेलं आहे आणि कुठल्या टप्प्यांवरती तुम्ही महाराष्ट्र याच्यामध्ये विनू पाहतात?
3: मी सुधारणा करू इच्छितो की मंडळाला 6 दशकांपेक्षा जास्त काळ झालेला आहे. म्हणजे आमचं जवळजवळ 65 वर्ष आम्ही कार्य करतोय. फक्त हे लोकांपुढे एका अर्थाने मंडळ काही काळ हे येत नव्हतं काही तांत्रिक कारणांमुळे, पण पुन्हा एकदा सगळी आम्ही या सगळ्या कार्याला गती दिलेली आहे. आपण प्रधानमंत्र्यांचा उल्लेख केला, त्यांनी खादीला एक वेगळी दिशा, एक वेगळं महत्त्व या देशात त्यांनी पुन्हा निर्माण केलं. मुख्य म्हणजे खादी या विषयाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे पूर्वी स्वातंत्र्याच्या वेळेला घोषणा होती की खादी फॉर नेशन, नंतर ती खादी फॉर फॅशन झाली, आणि आज प्रधानमंत्री म्हणतात की आजचा दौर आहे हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि खादी म्हणजे केवळ वस्त्र नाही आहे, तो एक विचार आहे. लोकांच्या व्यवहारात सुद्धा प्रत्यक्ष खादी उतरली पाहिजे. आणि जी एकेकाळी खादी म्हणजे केवळ राजकारणीच वापरतात असा जो एकेकाळी समज होता, तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं आहे की खादी प्रत्येकाच्या घरात पोचली पाहिजे, जनसामान्यांचा तो विषय झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनेच मंडळ आमचं प्रयत्न करत आहे. मग अशी मी म्हटलं की खादी म्हणजे फक्त वस्त्र नाही आहे, तर आज ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न करणं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणं याच्यासाठी केंद्राच्या काही योजना आहेत, महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा आहेत. जसं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आहे, आणि आमच्या मंडळाची मधकेंद्र योजना आहे. अशा 4 योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आम्ही मेळावे घेतो आहे. आणि त्या मेळाव्यातूनच ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, 50 लाखापर्यंत आपण कर्ज या 2 योजनांमधनं देतो, आणि विश्वकर्मा योजना तर ज्याचा आपण कारागिरांचा उल्लेख केलात, अशा कारागिरां खूप 18 प्रकारचे ज्याला ब्रँड आहेत की वेगवेगळी क्षेत्र आहेत, अशी क्षेत्रं त्याच्यात जोडलेली आहेत. आणि महाराष्ट्र, मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य योजनेमध्ये 5वा क्रमांकावर होता, तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज आपण 3रा क्रमांकावर आलेलो आहोत. त्यामुळे ही एक उपलब्धी आहे, एक चांगल्या प्रकारे प्रधानमंत्र्यांची दूरदृष्टी आहेच आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भक्कम समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. त्यातला एक विषय आणखीन महत्त्वाचा असा आहे की मधकेंद्र योजना. मग आज आपल्याला माहिती आहे की आज कृषीचं उत्पादन जे दुप्पट होतं, कारण कृषी आणि मधमाशी हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि एकमेकात हात घालून काम करणारा विषय, इंग्रजी ज्याला हँड इन हँड म्हणतात, तर अशा प्रकार

0: विशेषकरण कृषीचं सर्व जे उत्पादन आहे, पीक उत्पादन आहे, त्या पिकाची समृद्धी वाढ आहे, ही सगळी मधमाशींच्या परागीकरणावर आहे. मधमाशी जेवढी जास्त प्रमाणात तिचं जतन होईल, संवर्धन होईल, तेवढ्या प्रमाणात आपलं कृषीचं उत्पन्न वाढणार आहे. पण आज दुर्दैवाने ज्या प्रमाणात जेवढं प्रबोधन पाहिजे तेवढं प्रबोधन महाराष्ट्रात आज झालेलं नाही आहे, ही खंत आहे. आणि म्हणूनच मंडळ त्याच्यासाठी बांधील आहे. आणि म्हणून ह्याच कल्पनेतून व्यापक प्रमाणात मधमाशीविषयक जनजागृती करणं आणि मधकेंद्र योजना अधिकाधिक लोकांना या व्यवसायाकडे वळवणं, कारण अत्यंत किफायतशीर व्यवसाय, ह्याला कोणाची NOC लागत नाही, कोणाचं ना हरकत प्रमाणपत्र लागत नाही, एक स्वतःची जमीन लागते किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर आपण ते करू शकतो, फक्त एक फुलोरा लागतो निसर्गातला, कारण मधमाशीला एक कायम 24 तास हे निसर्गातलं ताजं अन्न लागतं. म्हणजे जसं आपण गाई गुरांना आपण जसा साठा साठवून ठेवतो तसं मधमाशीला चालत नाही, तिला निसर्गातलं सगळं हे लागतं अन्न. त्यामुळे हा सगळा फुलोरा उत्पन्न करणं आणि तो महाराष्ट्रात सुदैवाने खूप चांगली निसर्ग सौंदर्य निसर्ग संपत्ती आपल्याला लाभलेली आहे. फक्त मधमाशी पालनाविषयीची एक योग्य जागृती, जाणीव जागृती आपण ज्याला म्हणतो, आणि त्याच्याबद्दलचं प्रबोधन हे महाराष्ट्रात आज तितक्या प्रमाणात नाही आहे. तर हा मंडळाचा आमचा प्रयत्न आहे की मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून हा व्यवसाय अधिकाधिक वृद्धिंगत कसं करता येईल, ज्याचा फायदा शेतकऱ्यालाच होणार आहे, इकडच्या महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीलाच होणार आहे, आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत.
1: सर, अजून एक भाग याच्यातला असा वाटतो की एक आदर्श खेड्याची एक संकल्पना अनेक वर्षापासून शासन हिरिरीने मांडत आहे, ग्रामविकास विभाग जो आहे तोही यासाठी पुढाकार घेतो आहे, आणि त्याच्याचबरोबर सगळे विभाग जे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या कार्यशैलीचं एका दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने ह्याच्याकडे बघावं लागेल की त्यांनी ह्या सगळ्या खेड्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांचं एक ॲक्शन प्लॅटफॉर्म तयार केलेला प्रत्यक्ष, म्हणजे खादी ग्रामोद्योगही आता खेड्याकडं त्या नजरेकोनातून त्या दृष्टिकोनातून आपण बघायला लागलेलो आहोत. शेतीचेही विविध विभाग जे आहेत तेही त्याही वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागलेले आहेत. सगळ्या ह्यांनी एक शक्ती होऊन एका गावावर लक्ष केंद्रित करणं सगळ्या विभागांनी, की जे ज्यांचं पण त्यांचं मूलभूत कार्य आहे, तशा प्रकारची वेगळी दिशा दिलेली आहे. तर ती दिशा आपण ह्या आपल्या मंडळामार्फत मधाचा व्यवसाय असेल किंवा अजून इतर काही व्यवसाय असेल, सूत कताई असेल, ह्या दृष्टिकोनातून आपण वेगळी भूमिका किंवा मांडणी अशी दृष्टिपथात ठेवलेली आहे का?
0: नक्कीच ठेवलेली आहे. एकतर आमचं मधाचे गाव ही संकल्पना आम्ही महाराष्ट्रात प्रत्यक्ष उतरवायला सुरुवात केलेली आहे, की मांगर हे मधाचं पहिलं गाव महाराष्ट्रात झालं, जे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात आहे. त्याच्यामागची कल्पना अशी आहे की मधमाशी पालनाचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात करणं, म्हणजे गावात पारंपरिक पद्धतीत मधपाळ असले तर त्यांना शास्त्रीय पद्धतीत आम्ही प्रशिक्षित करतो आणि त्या गावात आर्थिक रोजगार त्यामुळे निर्माण होतात, आणि मग मधुपर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतात, तसा टुरिझम पर्यटकांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. त्या गावात पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात, तेव्हा तिथे त्यांना शुद्ध मधसुद्धा मिळतो, आणि अनेक पर्यटक जात असल्यामुळे त्या गावात सगळ्या लोकांचा हा कायम प्रवाह चालू राहतो. त्यामुळे मग हॉटेल इंडस्ट्री आहे, किंवा वाहनं जातात म्हटल्यावर तिकडे टायर दुरुस्ती, पंक्चर, गॅरेज करणं आहे, किंवा खाण्याचे पदार्थ, असे व्यवसाय तिथे सुरू होतात, गाईड, आणि मग गावाच्या आर्थिक विकासालाच एक वेगळं गती मिळते. त्यामुळे मधाचे गाव ही संकल्पना, त्यातनं मधमाशी पालन जागृती आहेच, आर्थिक रोजगार त्यातनं आहेच, पण एकूण गावालाच एकूण आर्थिक विकासालाही गती मिळते. तर असं मधाचे गाव आमचं पहिलं मांगर गावात झालं, आणि ही कल्पना आम्ही उचलून धरली आणि महाराष्ट्र शासनाकडे या अर्थात त्याचंही आपल्याला मुख्यत्वे ज्याला क्रेडिट आपण ज्याला म्हणू हे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनाच द्यावं लागेल, कारण त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते, आणि त्यांच्याकडे आम्ही संकल्पना मांडली की असं मधाचं गाव आम्ही प्रत्येक जिल्ह्यात करू इच्छितो. त्याला एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री होते, या दोघांनी आम्हाला समर्थन दिलं आणि महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव ही आम्ही घोषणा केली, आणि 17 कोटी रुपये शासनाने आम्हाला योजनेसाठी मंजूर केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की त्यातला पहिला टप्पा आमचा सुरू झालेला आहे. आपण 10 गावं या पहिल्या टप्प्यात योजनेत घेतलेली आहेत, त्याच्यात विदर्भातली सुद्धा 2 गावं आहेत. पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात आपण मधाचं गाव करणार आहोत. त्या मधाचं गाव हा मधक्रांती होण्याकडे एक महत्त्वाचा टप्पा आहे, की ज्याच्यामुळे मधमाशी पालनाविषयी जनजागृती होईल आणि लोकांमध्ये प्रत्यक्ष हा मधमाशी पालन व्यवसाय सुरू होण्याला आम्ही उद्युक्त करतो आहे. आत्ताच्या 10 गावांचा मी उल्लेख केला, त्या 10 गावांमध्ये 348 म्हणजे जवळजवळ 350 नवीन मधपाळ आम्ही एका अर्थाने प्रशिक्षित केलेले आहेत. त्यांना आम्ही पुढच्या काळात मधपेट्यांचं वितरण करणार आहोत, वसाहतींचं वितरण करणार आहोत, आणि त्याच गावात त्यांना मध उत्पादन करता

0: घेणार आहे आणि काही ठिकाणी तो प्रत्यक्ष मध आम्ही विकत घेणार आहोत. त्याही मधाला आम्ही हमीभाव 500 रुपयाने आम्ही विकत घेतो, जर शुद्ध सेंद्रिय मध असेल तर. आमचा मधुबन नावाचा स्वतःचा ब्रँड आहे या मधाचा. आमचं स्वतःचं महाबळेश्वरला मधसंचालनालय आहे, जे राज्यात सर्व देशात कुठेच नाही आहे. तर आम्ही मधमाशी पालन व्यवसाय हा व्यापक प्रमाणात होण्यासाठी मधकेंद्र योजनेच्या माध्यमातून 10 दिवसांत निःशुल्क प्रशिक्षण देतो. आज आमची प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय आहेत, या जिल्हा कार्यालयांना आपण संपर्क केलात तर आपल्याला योजनांमध्ये सहभागी होता येईल.
1: श्रोते हो, संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सन्माननीय सभापती रवींद्र साठे सरांना. कार्यक्रमाची मर्यादा आहे, आपण हा संवाद असाच पुढच्या भागामध्ये चालू ठेवूयात. ऐकूयात साठे सरांना पुढच्या भागामध्ये. नमस्कार.
2: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती श्री रवींद्र साठे यांची नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.

0: भाव है। जैसे ही मैं यहाँ पे आई मेरी पुरानी यादें ताजा हो गई, क्योंकि मुझे अभी भी याद है जब मैं बचपन में, हमारे पास कुछ एंटरटेनमेंट का साधन नहीं होता था, तब हम सब बैठ के रेडियो सुनते थे हमारे खाना खाने के पहले। तो जैसे ही मैं यहाँ आई मैं काफी नर्वस थी, पर जैसे ही मुझे अतुल साखरकर सर का, विजय राजपूत सर का सपोर्ट मिला तो मुझे ये अपना घर सा लगने लगा। आज भी मैं दूसरी बार यहाँ पे आ रही हूँ बट मुझे अब इतना डर नहीं लग रहा।
1: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। आता ऐकूया ठळक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं मिळवलेला विजय, तर तामिळनाडूमध्ये एनडीएची झालेली दमदार कामगिरी यामुळे देशभरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। या विजयाचा जल्लोष नागपुरातही पाहायला मिळत आहे। नागपूरच्या धंतोली इथल्या भाजप कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी भव्य विजयोत्सव साजरा केला। दरम्यान पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी इथल्या निवडणुकांमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे जनतेनं विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या धोरणांवर ठेवलेला दृढ विश्वास आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर जनतेनं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे अशी प्रतिक्रिया आमदार संदीप जोशी यांनी दिली आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त दीक्षाभूमी नागपूर इथं विश्वशांती बौद्ध संमेलन 2026 आणि भदंत शांती रक्षित महाथेरो यांचा 80वा वाढदिवस तसंच भिक्खू जीवनातील त्यांचे 45 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भव्य रुपात सोहळा आयोजित करण्यात आला आहे। हा 2 दिवसीय कार्यक्रम बुधवार दिनांक 6 मे 2026 आणि गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी संपन्न होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात बुधवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 4 वाजता उद्घाटन समारोहानं होईल। या कार्यक्रमाचं उद्घाटन भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी भंते प्रज्ञादीप, मुख्य सचिव अखिल भारतीय भिक्खू संघ विराजमान राहतील, तर संजय पाटील, संचालक मैत्रेय डेव्हलपर्स यांचा मुख्य अतिथी म्हणून सहभाग असेल। याशिवाय विविध देशातील आंतरराष्ट्रीय भिक्खू आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील। दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी, भिक्खू आणि भिक्खुनी संघ, धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमानं दीक्षाभूमी इथं 2570व्या बुद्ध जयंतीनिमित्त 3 दिवसीय बुद्ध महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रबुद्ध बागडे आणि कलावंतांतर्फे प्रबुद्ध हो मानवा हा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। याप्रसंगी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई उपस्थित होते। शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण प्रसंग यावेळी कलावंतांनी जिवंत केले। नागपूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या OCW कंपनीच्या संबंधित विविध तक्रारींच्या निराकरणासाठी पुढील 8 दिवसात कारवाई करण्यात यावी, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मनपाचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। शहरातील पाणी पुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संजय

0: महाकाळकर यांच्या कार्यालयात आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. 8:45 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आइए सुनिए अभिमान फिल्म का गीत लता मंगेशकर और मोहम्मद रफी की युगल स्वरों में. गीत के बोल मजरूह सुल्तानपुरी के संगीतकार हैं SD बर्मन.